आणि या गीताबरोबरच सुबगम गीतांचा कार्यक्रम गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केलेला आहे श्रीनिवास जोशी यांनी.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948 अर्थात 30 जून 2026. श्रोत्याहो, सकाळचे 5:56 झालेली आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेळेस ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर. सकाळचे 6:05 झालेली आहे. आता भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी. सकारात्मक जग

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आज आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती आपल्याजवळच असते, आपल्या आसपासच असते, ती मिळवावी लागते किंवा मिळालेली असते पण आपल्या लक्षात येत नाही. श्रोते हो, जुलै म्हटलं म्हणजे या अनुभूतीबद्दलच मला बोलायचं आहे. जुलै म्हटलं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आषाढीची वारी तो सोहळा हे सगळं आपल्या मनात यायला लागतं, आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतं. आणि असंच आम्ही काल वारीबद्दल मैत्रिणी बोलत होतो.

रात्री आषाढीबद्दल आणि सगळ्या त्या उपासांबद्दल वगैरे. आणि मग विठू माऊलीची ती आषाढी आठवायला लागली, तिचं रूप डोळ्यासमोर दिसायला लागलं, पाऊले चालती पंढरीची वाट, असा हा जगावेगळा सोहळा, बेभान होण्याचा भान देणारा हा वारीचा सोहळा असतो, हो की नाही? कानाकोपऱ्यातनं माणसं चालत असतात, विठुरायाच्या ओढीनं चालत असतात, चालताना भान उरत नाही, नाचताना तहान भूक लागत नाही, कसलीही म्हणजे कसली आहे ही ओढ? आणि ह्याचं उत्तर मात्र आपल्याला सापडत नाही, पण आपली पावलं मात्र चालतच असतात, केवळ त्या विठुरायाच्या ओढीनं. कधी कधी काय आहे की म्हणजे मला वाटतं की घरातच विठुरायाचा गजर करणाऱ्या एखाद्या गरीब फाटक्या वारकऱ्याला विठू भेटेल कदाचित, आणि कुणी सांगावं, साग्रसंगीत महापूजा करणाऱ्यांना तो भेटणारही नाही कदाचित. विठ्ठलाचं काय सांगायचं, नाही का? हं, तो कुणाला सापडेल, कुणाला गवसेल, कुणाला नाही, हे आपल्याला कळत नाही, पण तो आपल्या आसपास असतो, हीच तर अनुभूती असते. आणि उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत चालत राहा, असा एक संदेश या वारीतून आपल्याला मिळत असतो, बरोबर आहे ना? म्हणजे विठुराया नावाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी वारकरी आपण सगळे चालत सुटतो, आपण मन आपण प्रत्यक्ष वारीत नसलो तरी आपण मनाने मात्र वारीतच चालत असतो. आणि ही म्हणजे इतकी अवर्णनीय अशी ओढ असते, आणि ही जी ओढ आहे तीच आपल्याला रस्ता दाखवते. रस्त्यावर चालताना पावलात बळ येतं. चालता चालता मला वाटतं की या वारीतून चालता चालता आणखी नव्या वाटा दिसतात. आपण ठरवलेला मुक्काम ओलांडून आणखी नवी गावं दिसतात. चालण्याची ओढ वाढत जाते आणि ध्येयच या वाटेवर येऊन आपली सोबत करायला लागतो. ऊन, वारा, पाऊस हे ही जे काही हे सगळं जे आहे ते आपली उमेद संपवत नाहीत, किंवा काट्याकुट्यांचे रस्ते आपल्याला थांबवत नाहीत. फक्त विठुरायाच्या ओढीनं प्रत्येक पाऊल आपण टाकत राहतो, तेव्हा साक्षात विठुरायानंच आपला हात हातात घेतलेला असतो. तर असा हा वारीचा सोहळा असतो, बेभान करणारा, असा हा प्रवास असतो बेभान करणारा. आणि तुम्ही म्हणाल की आता वारी तर म्हणजे हे आषाढी वारीलाच हे सगळं बोललं पाहिजे का, हे सगळं आठवलं पाहिजे का, किंवा असं काही नाही, हीच हाच तर आनंद आहे आपल्याला एखादी गोष्ट आठवणं आणि त्या गोष्टीत रमणं, वारीचा सोहळा. आणि आपल्या मराठी माणसाच्या मनात तर वारी म्हणजे काय ते शब्दांच्या पलीकडे त्याचं वर्णन आहे. आपल्या सगळ्यांना कळतं की किती जिव्हाळ्याचा आणि किती आपुलकीचा आणि किती आत्मीयतेचा असा विषय आहे. आणि आपसुकच जुलै महिन्यात पाऊस पडायला लागला की ते आपल्याला आठवतच राहतं, आपल्याला ओढ असते आषाढीच्या एकादशीच्या उपवासाची, आणि हाच आनंद असतो जगण्यातला, आणखी काय.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलाप्रिया प्रजाती याविषयीची माहिती, सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये बाळांतपणात घ्यायची काळजी या माहितीचा भाग तिसरा, ही माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर सिमीन बावडेकर. सकाळी 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संवर्धन डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पुस्तकं कालची आजची या मालिकेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका लेखिका स्मिता जोगळीकर आणि आरोग्य दर्पण या मालेत विषय आहे उदरभरण नोहे. याविषयी आपल्याशी बोलणार आहेत डॉक्टर सिद्धेश तावडे. दुपारी 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन. संध्याकाळी हे प्रत्यक्ष वर्णन श्रोते हो आपल्याला मोबाईल ॲप आणि आमच्या या अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येणार आहे. संध्याकाळी 6:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 6:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात गाई मशीनमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 आणि मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून आणि रात्री 10:30 प्रदर्शन हे नभोनाट्य लेखक मनोहर भागवत. सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात तरुण भट्टाचार्य यांचं संतुरवादन राग चारुकेशी. दुपारी 2:30 गंधार देशपांडे यांचं गायन राग गावती. संध्याकाळी 5:02 रवींद्र सामंत यांचं बासरीवादन राग पटदीप आणि रात्री 10:00 पंडित यशवंत बुवा जोशी यांचं गायन राग बिहाग. हे होते अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कुलाबाई इथं कमाल तापमान 29, सांताक्रूज इथं कमाल तापमान 30, किमान तापमान कुलाबाई इथं 25, सांताक्रूज इथं 23 नोंदलं गेलं. येत्या 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी खास अशी सूचना, समुद्रात वादळी वारे वाहतील, वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल ताशी 60 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी 537.6 अर्थात 558 kHz आपण ट्यून केलेली आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत.

0: आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM, तापमान 6 ते 30 सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एकसमान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
0: कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते, मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती याविषयीची माहिती आता आपण ऐकत होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं

0: निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्याने लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ एक 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार, आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा जो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल, आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलंच सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत, आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना जात. ते गेल्यानंतर आमच्या धबधबे पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं. आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं, आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असेल, पाणी साठवणं कमी झालं. आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो, आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग का खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नोड पाहिजे, आपलं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान झिवकोविचच्या द लायब्ररी सारखी ही मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पॉलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे, आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्यापुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत, पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार? हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं, पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

काहूरमास्त, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 02.

0: त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता.
1: आणि आता थोड्याच वेळात श्रोते हो पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 सुमारे 1200 दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 साक्षीदारांच्या साक्षी

0: लावण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
3: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकले.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: दोन या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDC स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा, अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचंच शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड

0: लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसास्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे ह्यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्यासुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं आहे त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या म्हणजे वीज व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेसुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं जागा संपादित करणं शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन गृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन गृह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एम टी डी सी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत.

0: पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत. काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण MPDCच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झालेली आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपलं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोते हो नमस्कार.
4: विक्रम, आज जी केस बघणार आहोत ती शमिका यांची आहे. वय 34 वर्ष आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना इरेग्युलर पिरियड्सचा त्रास सुरू झालेला होता.
5: बरोबर.
4: उंची 163 सेंटीमीटर आणि आपल्याकडे आल्या त्यावेळेला वजन होतं 74 किलो.
5: बरोबर.
4: काय कन्सल्टेशन होतं आपलं?
5: शमिका मॅडमची केस सांगतो. उंची 162 सेंटीमीटर आणि वजन 75 किलो. त्यामुळे खूप असं जास्त वजन नव्हतं, पण वजन होतं. म्हणजे वजन कमी करण्याची नक्की गरज होती. वय वर्ष 34,

0: दोन त्यांचे इश्यूज म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे 6 महिने झाले पिरियड रेग्युलर झाले होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची टाच थोडीशी दुखायला लागली होती. आता या दोन्ही गोष्टींचं कारण जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की त्यांचं वजन एवढं नसायचं, म्हणजे 75 नव्हतं. आणि त्यांचं आपल्याकडे जॉईन करायच्या गेल्या 1 वर्षामध्ये साधारण त्याच म्हणल्या की मला हॉर्मोन इम्बॅलन्स झाला, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवायला लागला, मूड स्विंग्स आणि या सगळ्या गोष्टी. मीनवाईल पिरियड रेग्युलर झाले आणि वजन जे काय होतं तर ते 1 वर्षात 5 ते 7 किलोनी वाढलं. आणि जेव्हा एवढ्या स्पीडनी वजन वाढतं तेव्हा काही ना काहीतरी त्याचा पटकन त्रास चालू होतो. काही काही लोकांना टाच दुखायला लागते, काही काही लोकांना गुडघ्यांवरती ताण पडतोय असं वाटायला लागतं. तर असं झालं. शमिका मॅडम, आपला जो रेडिओचा हा प्रोग्राम आहे हा मी गेले 2-3 वर्ष ऐकत होत्या आणि मग त्या म्हणल्या की मला कधी वाटलं नव्हतं की मला याची गरज पडेल, पण गेल्या वर्षभरात या सगळ्या गोष्टी झाल्या, वजन वाढल्यानंतर मग मी म्हणलं की आपण रेडिओचा प्रोग्राम ऐकते तर मग आपण ह्यांच्याकडेच जाऊया, म्हणून त्या बेसिकली आपल्याकडे आल्या होत्या. मेन त्यांचा ट्रिगर पॉईंट होता की पिरियड गेले 6 महिने इरेग्युलर झाले होते, टास दुखत होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन झपाट्याने वाढत होतं, कळत नव्हतं काय चाललंय.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9031 3250. विक्रम, मग शमिका मॅम जेव्हा आपल्याकडे जॉईन झाल्या तेव्हा रिझल्ट काय आला, किती महिन्यामध्ये?
0: पहिली गोष्ट म्हणजे शमिका मॅडम जेव्हा आपल्याकडे, हे मी मगाशी ब्रेकच्या आधी सांगितलं ती गोष्ट, वर्षभरात 5-7 किलो वजन वाढलेलं, हॉर्मोन इम्बॅलन्स जाणवत होता आणि पिरियड रेग्युलर झाले होते. आता या सगळ्या गोष्टी का होत आहेत हे मी पहिली गोष्ट म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाईफस्टाईल मधनं. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं मॅडम वर्षभरापूर्वी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही असा मेजर चेंज झालेला आहे का आणि तो पुढे कंटिन्यू झाला आणि तो आधीपर्यंत नव्हता? तर त्या म्हणल्या हो, झालेला आहे, दोन चेंजेस झालेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं कम्प्लीट वर्क फ्रॉम होम होतं. आता त्यांच्या आधीची जी म्हणजे 1-1.5 वर्ष आधीपर्यंत ज्या ठिकाणी त्या काम करायच्या तेव्हाची जी शिफ्ट होती ती पण वर्क फ्रॉम होम होती, पण ती 10:30 ते 7 अशी शिफ्ट होती. त्यामुळे त्या वेळेवर झोपत होत्या, 10:30 वाजता झोपत होत्या, 6:30 उठत होत्या. आता 1 वर्षापूर्वी त्यांनी कंपनी स्विच केली, नवीन कंपनीत देखील वर्क फ्रॉम होमच होतं, पण नवीन कंपनीचे टायमिंग हे 2:00 ते 11:00 असे टायमिंग होते आणि त्यामुळे त्यांचा एक मेन प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे 11:00 वाजता काम संपवायचं आणि त्याच्यानंतर त्यांना झोपायला 12:30 1 रोज व्हायला लागला. पण उठायला त्यांना 6:30 वाजताच लागत होतं, कारण का घरच्या बाकीच्या जबाबदाऱ्या, कुकिंग, डबे भरणं या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या झोपेवर गदा आली, त्यांना झोप ही कमी पडायला लागली. मग त्यांना झोपेवरती एक तोडगा सांगितला. पहिली गोष्ट म्हणलं मॅडम तुम्ही 11:00 काम संपल्यानंतर 11:00 लगेच तातडीने म्हणलं झोपा आणि तुम्ही 6:30 ऐवजी 7:00 उठा, म्हणजे 11:00 ते 7:00 ही झोप तुमची कम्प्लीट होईल. आणि मग बाकी डायट एक्सरसाइज जे काही मी युजली क्लायंटला लिहून देतो तसं त्यांना लिहून दिलं, तर त्यांना मी सांगितलेलं सगळं पटलं. जेव्हा फॉलो करायला लागल्या तर तेव्हा पहिले काही दिवस झोपेचं गणित बसत नव्हतं, पण ते नंतर इव्हेंच्युअली बसलं. मग त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 5 महिने झाले आणि या 5 महिन्यामध्ये त्यांचं 12 किलोनी वजन कमी झालेलं आहे. 75 जे त्यांचं वजन होतं तर ते आता 63 किलोला पोहोचलंय, जे त्यांच्या उंचीनुसार ऑलमोस्ट एकदम व्यवस्थित आयडियल आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज त्यांचं जे 31 होतं ते पण खालती आलेलं आहे 37 पर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 5 महिन्याच्या कालावधीतले गेले 3 महिने, हे गेले 3 महिने त्यांचे पिरियड हे ऍब्सोल्यूट रेग्युलरला यायला लागलेले आहेत. टाच दुखी त्यांची पहिल्या महिन्यातच निघून गेली.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9031 3250. पुन्हा भेटूया विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
5: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके.
5: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया अनुजा बंगल यांना.

यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे.
अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंड

0: करता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा कार्यक्रम. रजना जोवेकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: जीआयपी आणि मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी मिळून 1908 साली पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला तर खरा, पण त्यापुढची 2-3 वर्ष मात्र पत्रापत्रीतच गेली. शेवटी

0: सरकार जाग झालं. सन 1911 मध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि महापालिकेचे कमिशनर यांची या पुलाबाबत बैठक झाली. या बैठकीत संबंधित यंत्रणांचं एकमत झालं आणि पूर्वीच तयार केलेल्या आराखड्यात किरकोळ बदल करून आराखडा अंतिम करण्यात आला. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या. सर्व आघाड्यांवर शांतता निर्माण झाली. अखेर फेब्रुवारी 1913 मध्ये दादर पुलाच्या बांधकामासाठी होणाऱ्या उशिराची कारणं शोधण्यासाठी समिती नेमली. या पुलाला होणाऱ्या विलंबाचा दोष कोणाच्या तरी माथ्यावर थोपवण्याची तयारी सुरू झाली होती.
1: सुदैवानं तसं काही न होता महापालिकेच्या रोड समितीनं उचल खाल्ली आणि सन 1913 जुलै महिन्यात दादरच्या प्रस्तावित पुलाबाबत आपला अहवाल दिला. त्यानंतर दिनांक 21 जुलै 1913 या दिवशी महापालिकेनं दादरचा पूल बांधण्यासाठीचा ठराव मंजूर केला.
0: या अहवालात दादरची वाढती वस्ती लक्षात घेऊन एक ऐवजी दोन पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यापैकी एक पूल दादर रोडवरच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणारा फुटओव्हर ब्रिज असणार होता, तर दुसरा पूल वाहनांसाठी दादर स्टेशनच्या उत्तर दिशेच्या टोकाला बांधण्यात येणार होता. पहिल्या पुलाला दादर रोड ओव्हरब्रिज असं नाव देण्यात आलं, तर दुसरा पूल दादर ओव्हरब्रिज या नावाने ओळखला जाणार होता. पहिला पूल म्हणजे पश्चिमेला फुल बाजारापासून सुरू होऊन पूर्वेच्या दादासाहेब फाळके रोडवर उतरतो तो. दुसरा दादर ओव्हरब्रिज म्हणजेच आपला सध्याचा टिळक ब्रिज.
1: यापुढे आपण फक्त टिळक ब्रिज विषयी माहिती घेणार आहोत. पुलाच्या बांधकामामध्ये महापालिका, रेल्वे आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अशा तीन संस्थांचा सहभाग असणार होता. त्या संस्थांमध्ये एकमेकांच्या हद्दींवरून वाद होते. आपल्या हद्दीविषयी या यंत्रणा विलक्षण संवेदनशील होत्या, एवढ्या की एक वेळ भारत पाकिस्तान किंवा भारत चीनही एकमेकांच्या हद्दीवरून समझोता करतील पण या यंत्रणा नाही. मग जनतेचं काही हो. दादरच्या पुलाच्या बांधकामात या तीनही संस्थांचा समन्वय राहून हद्दीचे वाद उद्भवू नयेत म्हणून त्यांच्या प्रतिनिधींमध्ये प्रथम एकत्रित बैठक झाली.
0: या बैठकीत दादर पुलाच्या तांत्रिक गोष्टी ठरवण्यात आल्या. पूल 60 फूट रुंदीचा असणार असून पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 फुटांचे फुटपाथ असणार होते. पुलाचं बांधकाम दोन्ही रेल्वे कंपन्या करणार होत्या. रेल्वेच्या हद्दीबाहेरची जागा उपलब्ध करून देण्याचं महानगरपालिकेनं मान्य केलं. पुलाच्या खर्चाचा काही भार महापालिका उचलणार होती. इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट त्यांच्या मालमत्तेतील आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देणार होतं. या उपरही काही वाद झालेच तर ते सामंजस्याने मिटवावेत असं ठरवण्यात आलं.
1: पुलाचे आराखडे अंतिम टप्प्यात आले. आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच या पुलासंबंधी दादरकरांच्या काही शंका, गाराणी किंवा सूचना असल्यास त्या प्राधान्यानं ऐकून घेतल्या जाव्यात असं दादरचे नगरसेवक डॉक्टर जावळे यांनी सुचवलं. महानगरपालिकेनं जावळे यांची सूचना मान्य केली, तसा ठराव केला आणि त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून महानगरपालिकेकडे सूचनांचा ढीग जमा होऊ लागला.
0: लेव्हल क्रॉसिंगवर होणाऱ्या रहदारीच्या कोंडीमुळे कावलेल्या बहुसंख्य दादरकरांना हा पूल हवा होता. पण जुन्या दादरच्या देखणेपणावर प्रेम करणाऱ्या दादरकरांनी मात्र खरंच या पुलाची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते या पुलामुळे रहदारी आणखी वाढून सुंदर छोटेखानी दादर वेगानं बदलणार होतं. दादरच्या पूर्व बाजूला इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने हाती घेतलेल्या गार्डन सिटी प्रकल्पामुळे माटुंग्यापर्यंत नजरेच्या टप्प्यात येणारा विस्तीर्ण परिसर नजरेच्या आड जाऊ लागला होता. दूरवरचा सायन किल्ला, वडाळ्याच्या टेकड्या ज्या दादरहून सहज दिसायच्या त्या दिसेनाशा होऊ लागल्या होत्या. हिंदमाता नाका ते माटुंग्यापर्यंत असलेली खाजणं बुजवून सपाट जमीन तयार करण्यात येत होती. या काम

हवामुळे उडणारी धूळ आणि यंत्रांच्या कर्कश आवाजाने दादरला राहणं मुश्किल झालं होतं. हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी जमिनीतून डोकं वर काढायला लागल्या होत्या. पण अजूनही पूर्वेचा व्हिन्सेंट रोड म्हणजे आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, त्याच्या दुतर्फा मुद्दाम लावलेले वृक्ष, दूरवरचं किंग्स सर्कल, माटुंग्याचं GIP रेल्वेचं वर्कशॉप, माहीमच्या

0: काही मोजकीच घर आणि माहीमच्या किनाऱ्यावरची आंब्या नारळीची घनदाट बन मात्र नजरेला सहज दिसत होती. डोळे निवमणारी ही मनोहारी दृश्य पुलामुळे नाहीशी होणार होती. निसर्गावर दादरच्या टुमदारपणावर आक्रमण करणारा हा पूल आम्हाला नको. वाहन धारकांनी पूर्व पश्चिम प्रवासासाठी इथून 2-3 किलोमीटरवर असलेला एल्फिन्स्टन ब्रिज वापरावा. दादरच्या लेव्हल क्रॉसिंगवर तुंबणाऱ्या गर्दीचा प्रश्न जरा डोकं वापरून हाताळता येईल अशी ही पुस्ती दादरकरांनी जोडली. त्यासाठी त्यांनी चर्चगेटच्या लेव्हल क्रॉसिंगचं उदाहरणही दिलं होतं.
1: तुम्हाला आठवतंय, काही वर्षांपूर्वी दादर टीटीवरून जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेट उड्डाण पुलालाही असाच विरोध झाला होता. हा पूल बांधताना दादर प्रेमी नागरिकांनी या उड्डाण पुलामुळे दादर टीटीच्या सौंदर्याला बाधा येईल असं म्हटलं होतं. दादर टीटीच्या भव्य चौकातलं ब्रिटिशकालीन स्थापत्य सौंदर्य पाहिलं की इथून जाणाऱ्या नागरिकांनी पुलासाठी का विरोध केला होता हे लक्षात येतं. त्याच कारणासाठी टिळक पुलालाही काही लोकांचा विरोध होता.
2: आज आपण ऐकत होतो दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नितीन साळुंके लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आत्ता आपण हे वाचन ऐकलं. 9:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

सावरखेड एक गाव या सिनेमातलं कुणाल गांजावाला यांनी हे गायलेलं गाणं होतं दासू यांचं, आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
0: झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी,
1: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

अंगारी या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. अरुण दाते आणि अपर्णा मयेकर यांना ऐकूया.

0: रचना कान्हेरी यांच्या स्वरात ययाती देवे यांनी या नाटकातलं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता प्रसारित करत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: हे अंजनीचा सुता तुला रामा

महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीतकार होते राम लक्ष्मण.

0: नेहा राजपाल, अजित परब आणि सहकारी यांच्या स्वरात हुप्पा हुय्या या चित्रपटातले गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं अजित परब यांचं.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

विनय मांडके, अरुण इंगळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती प्रवीण दवणे यांची आणि संगीतकार होते दीपक पाटेकर.

राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीत होतं दादा गोंडके यांचं आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सकाळचे 10:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात तरुण भट्टाचार्य यांच्या संतुरवादनात राग चारुकेशी. विलंबित आणि द्रुतगत ही 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला सर केली आहे अभिजित बॅनर्जी यांनी.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उर्मिला धनगर यांच्या स्वरात दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटातलं गोंधळ. संगीतकार आहेत प्रवीण कुवर आणि या गीतासाठी पसंती कळवलेली आहे तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे तसंच उत्कर्षा कांबळे, मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या अस्वरात बाळ्या गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केबुडकर यांचा, संगीतकार होते एन दत्ता. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि या गीतासाठी पसंती होती मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश निवृत्ती पाटील, सतीश सराफ, जगदीश तांबट, संजय चव्हाण आणि नमीनदास पैरागी यांनी. यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आसरात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार आहेत सुहासचंद्र कुलकर्णी. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव येथून. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

अनुराधा बोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात माझं घर माझा संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते अरुण बोडवाल. या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी वैभव गौरव लोखंडे मेघराज कोलते आणि रुद्र कोळकर यांनी. आपली आवड हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

अनुराधा पौडवाल आणि येसुदास यांच्या स्वरात नणन भाऊजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतकार होते अशोक पत्की. या गीतासाठी पसंती कळवलेली होती. मुक्कामपुष्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका आणि गजानन घायाळ यांनी.

सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात धाकटी सून या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीतासाठी पसंती कळवली होती वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद तसंच स्वराज सरकटे यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो आपली आवड हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: अकरा वाजून 41 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात प्रवीण लवणे यांची रचना सुनीता गुप्ते यांच्या स्वरात.

0: प्रवीण दवणे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत सोनाली भाटोडेकर यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

राजा काळे यांच्या आसरात श्रीदी इनामदार यांची रचना आत्ताच आपण ऐकली. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं असे गाणं. अगं ते गाणंसुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाचं.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आत्ता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुज बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरंच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच

0: आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भिशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
1: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे? म्हणजे खाणं पिणं, सेल शॉपिंग, एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले?
0: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
1: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरं आहे की नाही?
0: हो अर्थातच रे, ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
1: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
0: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
1: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
0: जन्म मरण, नाते संबंध, वाणी, वर्तन, विचार,
1: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध, प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
0: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित? शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
1: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
0: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
1: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
0: चल, हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी, मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी?
1: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
0: वा, शांतता ऐकूया.
1: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी, कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळा आहे जान्हवीचा. ए ते आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो? तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा, ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळीक हरून जाते.
0: नॅचरल आहे ते, म्हणजे

0: नैसर्गिक आहे, म्हणजे मतं आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे नाही का?
0: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना, तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असतात.

0: तुला आठवतंय ना, 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं.
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून थटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशील तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो, म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस?
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काही ला, नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
0: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.

0: झाली ना अगं शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
2: खरंच शर्वरी मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
0: हो ना,
2: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते.
0: हो।
2: काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
0: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
0: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
2: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
0: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
2: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
2: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
0: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा,
0: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
0: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
2: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का.
0: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
0: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
2: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
0: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
2: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
0: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
2: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
1: हा, माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
0: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
1: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
0: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
0: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
0: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही, बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
0: ए सुखदा, परवा की नाही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
1: होय, आणि रोहित

0: मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाही आहे, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
2: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट. आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
2: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
0: काय
2: चक्क आभाळ भरून आलंय. वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागे.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोत्याहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केला आहे. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्त्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्त्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाही आहे. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतूचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अमलता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण ह्या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
0: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते.

0: आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळी फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाही आहे, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात, रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये, त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमीहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहेत. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे, ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलं आहे आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्नपदार्थ अन्नघटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकंसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येतात, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला. प्रश्न,
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं.

0: म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
1: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतो आहे असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतं आहे असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होलस्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचंही काही गुण आहे, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: प्रश्न विचार आपला.
3: लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
3: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे 3 प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण सर, हे म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
1: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होलस्टीन फ्रेझियर गाईंचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतं आहे, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पालाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून 2 आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
2: नमस्कार. हॅलो.
4: नमस्कार.
2: हा नमस्कार.
1: नमस्कार.
4: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो बोरिवली मुंबईहून.
2: प्रश्न विचारा.
4: अनिल नाईक बोरिवली मुंबईहून बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी कमी घेतो, परत पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दही किंवा ताक खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
2: बरं.
1: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते कधी भूक लागते तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर तीन तीन लिटर पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो ते पिणं, आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
2: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
1: हो, हे हा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्या मते शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्त्व दिलं आहे. बाकीही धातूंचे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्त्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्रॅम तोच आहे की उदर भरण नोहे जाणीदे यज्ञगर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीचं पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर जो ढेकर येतो त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलं आहे हे बघूनच घेणं चांगलं.
2: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्त्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्त्वाचा आहे?
1: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊणतास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे

0: असं अल्क खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: हो नमस्कार.
1: हा प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाही आहे, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
2: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढीकरताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढीकरताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीयावेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलं आहे, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचं ॲसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ॲसिडिटी म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं आणि आपण बघतो की

0: आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा OCD जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधीचे हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी कीटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलं आहे, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाही आहे की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाही आहे. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या स्वरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या अस्वलात मितवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एहसान आणि लॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या अस्वलात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

0: अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत. मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
2: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
1: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत

0: 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुज सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अक्लूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकलीत मोरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान झिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पॉलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे, आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत, पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार, हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं, पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी. प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर

रसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: दुपारचे 2 वाजतात. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70+ प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्ये आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg वाढू शकतो. 6 महिन्यात 600 g वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 g वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 g वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
0: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी. आत्ताच आपण ऐकलात विषय होता मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असते. झाडं लावणं एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा

ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली हजार झाडं जगणार किंवा मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा जो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील आणि खरी झाडं निसर्गात.

0: करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसणार जो काही नाही काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्या एवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं, पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं, आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो, तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही, पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलंच सगळे खाऊन जे याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात, आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही, पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्याना जात. ते गेल्यानंतर आमच्या पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काय शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणात देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आपलं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल जमीन आणि जंगल, हे तेन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 वाजता दुपार समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती आत्ताचा पण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 24 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका यांचं लेखन केलेलं आहे स्मिता जोगळेकर यांनी.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं असे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाचं.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना, तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे, गुंजन वगैरे म्हणजे पण आत्ता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: यस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा.
1: उड जाएगा हंस अकेला, किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना, किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरंच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भिशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते, आणि तिथे हे कबीर कुठे आले?
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही?
1: हो, अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की

0: देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
1: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
0: जन्म मरण, नातेसंबंध, वाणी, वर्तन, विचार,
1: देव, गुरु, परमार्थ किंवा स्वचा शोध, प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
0: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
1: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
0: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
1: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
0: चल, हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी, मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी?
1: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
0: वा, शांतता ऐकूया.
1: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी, कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळा आहे जान्हवीचा. ए ते आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो,
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा, ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो, आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो, ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही, सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत. म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा.

0: ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून थटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं, वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो, म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: बास बास, एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे हे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग, ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस?
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काय गेला? नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुर कन उडून जा.
0: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही, तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं. उठा उठा, चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी, मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे. आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का.
2: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय, अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय, आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
0: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
2: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही, बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
1: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का.
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
2: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आरतीकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
1: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय. आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.

0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
1: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
2: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
1: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
0: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
2: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
1: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
2: काय
1: चक्क आभाळ भरून आलंय. वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
0: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकले. याचं लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका कोशे आणि नेहा खरे.

0: आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.
1: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी. बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्यार गोष्टी, परिकथा, लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, हा पुरस्कार मानाचा समजला जातो तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे. आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये.
3: धन्यवाद मॅडम.
2: सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते. आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
3: धन्यवाद आपलं.
2: सर, आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत. हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना आपण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
3: माझा जो प्रवास आहे, म्हणजे माझा जो पिंड आहे, तो मूळचा कवितेचा आहे. पण जे आता सांगितले ते 5 कविता संग्रह प्रकाशित पण झालेले आहेत. यात मूळतः प्रेम आणि निसर्ग या 2 भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत. परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले. यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे. यात आणखी नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे सगळं वाचताना माझ्या एक लक्षात आलं, पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
2: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून, ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
3: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तसं मी याआधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं. परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपला जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास हा सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
2: बरं, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होता जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
3: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठराखण म्हणजे ब्लर लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही 1/4 पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले. तर मी सांगितलं, सर मी जो नैसर्गिक आपली लय

0: त्या लईत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारणत्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ते सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचे इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मग हा एक छोटा मी प्रयत्न या कथासंग्रहाच्या दृष्टीने करून पाहिला. हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे.
1: सर, किशोरवयीन मुलांचे अनुभव आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रण बिंदू वापरून घटनांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनपट असतो तो मांडणं खूप कठीण असतं, कारण किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये एक खळबळ चाललेली असते, एक उलथापालथ होत असते.
0: हो मॅडम.
1: आणि ह्याचा समावेश आपण ह्या सगळ्या कथांमध्ये केलेला आहे आणि तो वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, ह्यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, ह्या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
0: हे काव्यसंग्रह मूळतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्यसंग्रह आहे त्यातली एक कविता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी BA BCOM आणि BSc द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे. आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
1: नक्की.
0: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला. होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कई कून पावसाळे आले गेले. त्या दिवसानंतर कई कून पावसाळे आले गेले. चांदई फुलले हसले, बाबळ फुलोऱ्यात अडकले. मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले. मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले. चांद तसेच मावळले, चांद तसेच मावळले.
1: वा, खूप सुंदर. सर, यासोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने. साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं. दिवाळी अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल, कविता असेल, एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो. तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो. आपण याबद्दल काय सांगाल?
0: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. मला आठवतं मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन, त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो, घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती. नुसती दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती. तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं. कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनंही व्यक्त होतो त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात, पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपल्या काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो.
1: खरंय. सर, आत्ता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा. आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
0: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे. आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे. त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल, कोणी प्रेरणा घेईल, अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे.
1: खरे. सर, मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल.
0: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे, त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे. तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो. तुझ्या आठवणी वेळू, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा.
1: वा,
0: एक शेवटची यातली कविता सांगतो. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज अन उमरलेलं फूल माझं हसू. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज अन उमरलेलं फूल माझं हसू. त्यावेळी मी बावरलेलो, त्यावेळी मी बावरलेलो, तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो, काल स्वप्नात मी दयाळ झालेलो.
1: खूप सुंदर. सर सर, चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात. ह्याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे, एक घट्ट पकड आहे, ती आपण कशी पकडून ठेवता?
0: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं, ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो, ते समाधान खूप मोठं असतं. आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो. एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं, त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात त्या पद्धतीने करू शकतो. आता लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो. यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत. त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहेत, त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात, त्यावेळेस देखील तुम्हाला यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं. आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत. त्यांचे देखील मला सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला, म्हणजे आई वडील असतील, भाऊ वहिनी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी, आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील, म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात, ते अभिप्राय देखील आपल्याला कथालेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
1: त्यामुळे इतर त्याने राखला जातो.
0: हो हो, तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
1: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्याबद्दल काय सांगाल?
0: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरवयीन पात्र आहे. म्हणजे हा एक होतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्यासमोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचनीय ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जे भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातनं, म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं, एकूण 6-7 कथा आहेत, त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी, त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झटपट आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
1: बर, आत्ता पण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील चार काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद

0: देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला, मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो. ह्याबद्दल काय सांगाल आपण? अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
1: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही, कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण त्या अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते, कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत, म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द, त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही, त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरं तर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
0: बरोबर, एक आव्हानात्मक काम असतं.
1: हो,
0: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात, तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
1: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने, म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरबाईन मुलांसाठी लिहित आहे तर किशोरबाईन मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला, तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केलेली आहे, आपण पुढे गेलेलो आहोत, परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे, परंतु किशोरवयीन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
0: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथा संग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
1: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचं एक भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं. ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर भी खूप झाडं होती, लिंब, वड, कवट, आंबा, बाभळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही तितकी. त्यात चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी? हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एक तर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळीची बी झाडी होती पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रानचिंच, चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे, चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस अखेरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना, साधं काळं कुत्रं बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे, पण ग्राउंडवर जायची हिंमत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग. इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
0: वा, खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर, आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
1: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्त्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो, कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींशी भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्त्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं

0: कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
1: वा खूप सुंदर. सर, आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे. लेखनशैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
0: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे, जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
1: सर, जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
0: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून, पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड. सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर, जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही. तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एका दुसरा शब्द, एखाद दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित जावं. लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावंसं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर, आज आपण इथे आलात, आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात यो हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4 वाजलेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।

0: सुरेश वाडकर आणि संजीवनी भेलांडे यांनी गायलेलं बृहद समा यांचं गीत आपण ऐकलं. नंदादीप यांचं संगीत होतं आणि चित्रपट शल्य. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आता ऐकूया मालिका विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींवर आधारित कार्यक्रम मालिकेचा 13वा आणि समारोपाचा भाग आज आपण ऐकणार आहोत.

आजच्या चर्चेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि तज्ज्ञ डॉक्टर सुचिता परांजपे हे सहभागी झाले आहेत आणि सूत्रसंचालन केलं आहे निर्मात्या नीलिमा पटवर्धन यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. जाणूनी घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेच्या शेवटच्या 13व्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा हा समारोपाचा भाग चर्चात्मक असणार आहे. श्रोते हो, जाणूनी घेऊ भासकवी या मालेत महाकवी भासाच्या 13 नाट्यकृतींचा आपण अगदी समग्र परिचय करून घेतला. त्या नाटकांची कथावस्तू पाहिली, पात्र योजना बघितली, भासाची भाषाशैली, नाट्यतंत्र आणि त्याच्या नाटकातून उमटणारी तत्कालीन संस्कृतीही आपण जाणून घेतली. आज या शेवटच्या टप्प्यावर आणखीही बरेच प्रश्न आणि शंका मनात उद्भवत आहेत आणि मला खात्री आहे की या शंका तुमच्याही मनात नक्की असणार आहेत आणि त्यांचंच निरसन आज आपण करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि या मालिकेच्या काही भागांमध्ये तज्ज्ञ म्हणून सहभागी झालेल्या डॉक्टर सुचेता परांजपे.
1: नमस्कार.
0: नमस्कार.

0: दोघांचंही स्टुडिओमध्ये स्वागत आहे. डॉक्टर बापट, भासाची एवढी मोठी नाट्यसंपदा काळाच्या पडद्याआड गेली असं आपण पहिल्या दुसऱ्या भागात सांगितलं, पण ती का बरं गेली असावी हे काही मला उमगलं नाही. कारण आपलं तसं बघितलं तर बरंचसं प्राचीन संस्कृत ज्ञानभांडार अगदी जसंच्या तसं आपल्याला उपलब्ध आहे. वेद म्हणा, रामायण महाभारतासारखे ग्रंथ, अगदी तसंच्या तसं ते सगळं वाङ्मय जतन केलेलं आहे, आपल्याला उपलब्ध आहे. पण मग एवढी मोठी नाट्यसंपदा अचानक काळाच्या पडद्याआड का बरं जावी?
1: खरं तर या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नाही देता येत हीच वस्तुस्थिती आहे. त्यातल्या त्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की संस्कृत साहित्यामध्ये ज्याला क्लासिकल अभिजात असं म्हणतात तसं लिहिण्याची परंपरा कालिदासापासून सुरू झाली आणि मग पुढचे जे सगळे कवी होऊन गेले आणि त्यातला बाणभट्ट हा तर सगळ्यांना माहिती आहे, श्रीहर्ष सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांनी अधिकाधिक कठीण व्याकरणाचे प्रयोग प्रचूर असं लिहायला सुरुवात केली. आणि या काळामध्ये दुसरी एक बाब होत होती ती अशी की संस्कृत भाषा ही लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या रोजच्या व्यवहाराच्या ह्याच्यातून जात होती, हळूहळू ती मागे पडत चालली होती आणि काही प्रमाणात राज्यकारभाराची भाषा एवढंच तिचं स्वरूप शिल्लक राहिलेलं होतं. तर त्यामुळे हळूहळू ही नाटकं मागे मागे पडत गेली अशी एक शक्यता आहे. दुसरा एक भाग असा की भासाची नाटकं ही त्या मानाने तुलनेने लहान आहेत आणि नाटकाचा मोठा प्रयोग करायचा, म्हणजे ज्याला आपण 3 तासाचा म्हणतो असा प्रयोग करायचा, अशी जर परंपरा सुरू झाली असेल तर त्या दृष्टीने ही नाटकं लहान पडतात.
2: पण तसं असेल तर भासाची जी मोठी नाटकं आहेत, प्रतिज्ञा काय किंवा स्वप्न वासवदत्तम काय, ती सुद्धा कुठे प्रयोग झालेली किंवा तीही शिल्लक राहिली परंपरेत असं दिसत
1: नाही. किंबहुना राजशेखराचं जे विधान आहे की भासाचं नाटकचक्र हे समीक्षकांनी अग्निमध्ये त्याची परीक्षा घेतल्यानंतर वासवदत्ता शिल्लक राहिली आणि बाकीची नाटकं मात्र एक प्रकारे गेली असं म्हणायला पाहिजे, तर शक्यता अशी आहे की स्वप्न वासवदत्ताचे प्रयोग हे तिथपर्यंत होत राहिलेले असले पाहिजे आणि इसवी सनाच्या 9व्या 10व्या शतकापर्यंत जवळजवळ ते प्रयोग होत असतील असं म्हणता येतं. त्यानंतर मात्र विविध कारणांमुळे, विशेषतः राजकीय कारणांमुळे, ह्या नाटकांची परंपराच एकूण दक्षिण भारताकडे सरकली आणि तिथे मात्र ती जिवंत राहिली आणि चाक्यार हे जे केरळमधले नटमंडळी होती ती भासाच्या नाटकांचे प्रयोग अगदी आत्ता आत्तापर्यंत करत होती असा दाखले मिळतात. तर त्यामुळे त्या पद्धतीने ती परंपरा शिल्लक राहिली. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की आपण त्या मानाने सुदैवीच आहोत. कारण असं आहे की तुम्ही पहा की कालिदासांनी वस्तुत 3 लेखकांचा उल्लेख केला आहे, भास, कविपुत्र आणि सौमिल्लक. तर भासाची निदान आपल्याला नाटकं मिळाली आणि राजशेखरांनी वगैरे सांगितलेल्या ह्याच्यावरून ती भासाची आहेत असं काहीतरी म्हणता येतं, परंतु कविपुत्र कुठं आहे, सौमिल्लक कुठं आहे, तो आपल्याला सापडलेलाच नाहीये.
2: कदाचित पुढे मागे एखाद्या टी गणपती शास्त्रीनं सापडेल.
1: हो, सापडेल आणि तशी आपण आशा निश्चितच बाळगूयात.
2: पण मला अजून एक वाटतं या संदर्भात की सर्वसाधारणपणे मनोरंजनाचं साधन म्हणून जर नाटकाकडे पाहिलं आणि तसं भरताच्या नाट्यशास्त्रापासून आलेलं आहे, तर भासाची नाटकं ही काहीशी तुम्हाला उदास करणारी, विचार करायला लावणारी अशी आहेत. म्हणजे निखळ मनोरंजन किंवा हा हा हसलेत असं काही होत नाही. म्हणजे भासो हासहा, म्हणजे भासहा अहासहा असंच त्याचं वर्णन झाल्यामुळे म्हणून सुद्धा लोकांना ती फारशी पचनी पडली नसावी.
1: आणि भरताने सुद्धा सांगूनच ठेवलंय ना की नाटक हे सुखांत असलं पाहिजे,
2: असलं पाहिजे.
1: तर आता त्यातली अनेक नाटक ही दुःखांतच संपतात, त्यामुळे मग तेही एक कारण असू शकेल.
0: तसं असेल का की नाट्यशास्त्राच्या ते जे काही निकष आहेत त्याच्यात न बसल्यामुळे कदाचित त्याचं प्रयोग होणं थांबलं असेल.
1: हो,
0: की मृत्यू दाखवू नये किंवा आपण जे मालिकेमधनं बघितले की कसं हे वेगळं आहे ह्याचं स्वरूप ह्या नाटकांचं, त्यामुळे कदाचित त्याचे प्रयोग थांबले असतील.
2: आणि खूपदा असं लक्षात येतं की संस्कृत वाङ्मय साहित्य नाट्य या सगळ्या संदर्भात कलेपेक्षा शास्त्र वरचं ठरतं. म्हणजे नाट्य कला कितीही वरच्या दर्जाची असली तरी भरताचं नाट्य शास्त्र हे जास्ती प्रबळ ठरतं आणि म्हणून कला काही वेळेला मागेही पडू शकते.
0: बर, जसं भासाची साहित्य संपदा आपल्याला काळाच्या पडद्याआड गेली होती तसं त्याचं वैयक्तिक आयुष्यही मला वाटतं अपरिचित असंच आहे. तर तसे काही, म्हणजे आम्ही कालिदास म्हटलं की आम्हाला अनेक आख्यायिकांमधून कालिदास सापडतो, आढळतो, त्याच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत, कथा आहेत, त्यातलं तथ्यतथ्य आपल्याला माहीत नाही पण असं उल्लेख तरी येतात बऱ्याच ठिकाणी. तसं भासाच्या आयुष्याबद्दल काहीच उलगडत नाही.
1: हो,
0: तर असं काही मिळतं का कुठे संस्कृत ग्रंथांमध्ये?
2: वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच मिळत नाही.
1: नाही का? नाही. आणि किंबहुना सर फिलिप सिडने नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी असं म्हटलं.

0: आहे की ज्या कवीबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसते त्याच्याबद्दल सुदैवाने काही चुकीची किंवा खोटी माहितीसुद्धा उपलब्ध नसते, तर तेवढ्या बाबतीमध्ये आपण सुदैवी आहोत. पण भासाच्या आयुष्याबद्दल आख्यायिका दंतकथासुद्धा उपलब्ध नाहीत, हीच वस्तुस्थिती आहे, काहीच माहिती नाही.
1: मला तर एक गंमत वाटते की आधी मला मुळात भास या नावाबद्दलच थोडंसं गूढ वाटतं की असं का नाव ठेवलं असावं. आणि गमतीची गोष्ट अशी की जरी राजशेखरापर्यंत भासाचे आणि त्याच्या कृतीचे उल्लेख येतात, तरी कुठेही नंतर भास असं नाव इतर कोणा व्यक्तीचं मला दिसलेलं नाही. म्हणजे कालिदास हे नाव आज सुद्धा असतं, पण भास असं नाव सुद्धा, म्हणजे नावापुरता सुद्धा त्याला आपण शिल्लक ठेवला नाही असं म्हणायला लागेल.
2: म्हणजे ते कुठला प्रदेश, कुठला
1: काही नाही, काही नाही, उत्तरेकडचा असावा.
2: म्हणजे हे संदर्भावरून आपण बघितलं, मालिकेमध्ये सुद्धा तसे उल्लेख आले,
1: उत्तरेकडचा असावा. आपण आता पाहूच की कदाचित तो राजसिंह म्हणजे त्याचा आश्रय असावा, पण बाकी काही माहिती नाही.
2: हा, तेच मला म्हणायचं होतं की असं म्हणजे जसं कालिदासाला राजाश्रय होता तसं हे इथे काहीच कळत नाही. म्हणजे
1: काहीच कळत नाही असं खरं आहे एका परीने, म्हणजे हा मगाशी म्हणाला तसं पुरावा काही देता येत नाही, पण बहुसंख्य भरतवाक्यामध्ये राजसिंह प्रशासुनः हे जे वाक्य येतं त्याच्यावरनं ह्या कोणातरी राजसिंहाचा याला आश्रय असला पाहिजे आणि त्याच्या दरबारामध्ये कदाचित हा वाढला असला पाहिजे असं म्हणायला जागा आहे निदान.
0: नाही, आणि विशेषतः त्याच्या एकूण सगळ्या साहित्यामध्ये राजशिष्टाचार किंवा तो ज्याला समुदाचार असं म्हणतो त्याची जी सगळी जाणीव दिसते, पद्मावतीच्या बाबतीत असो, वासवदत्तेच्या बाबतीत असो, किंवा आणखी रामाच्याही बाबतीत असो, तर त्या समुदाचारांच्या त्याला असलेल्या जाणीवेवरून असं वाटतं की तो काहीतरी राजदरबारात निश्चितपणे वावरलेला असावा, पण केव्हा कुठे काही सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही.
2: किंवा या राजसिंहाबद्दलही काही माहिती उपलब्ध
1: नाही, तो नेमका कोण असावा हेही नाही सांगता येणार आपल्याला.
2: बर बर, एक असा विचार केला ना तर कालिदासाला आपण शृंगार कवी म्हणतो किंवा भवभूती करुण रसाचा पुरस्कर्ता असं म्हणतो, तसं भासाविषयी आपल्याला काय सांगता येईल?
1: मला असं वाटतं की एकतर भासाची सगळी नाटकं ही दुःखांत आहेत. म्हणजे दुःखांत हा शब्द मला आवडत नाही, ट्रॅजेडी हा शोकात्मक अशी ती आहेत. केवळ शेवट दुःखी झाला म्हणून त्याला दुःखा ट्रॅजेडी म्हणावं असं नाही आहे. आता स्वप्न वसाऊ दत्तम सारखं नाटक ज्याचा खरं म्हणशील तर शेवट हा सुखांत आहे ते नाटक, पण तरी सुद्धा संपूर्ण नाटकावर एक उदासीनतेची सावली कायम तुम्हाला जाणवते. आणि मी म्हणण्यापेक्षा आधीच लोकांनी म्हणून ठेवलंय की भासा हा अहासा, आणि ते त्याचं खरं स्वरूप आहे की त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडेच तो इतका गांभीर्याने बघतो. म्हणून मी मगाशी जे म्हंटल की त्याच्या नाटकाचं जे एकंदर स्वरूप आहे ते अशा प्रकारचं आहे की तुमचं मनोरंजन होत नाही. तुम्ही बाहेर पडता ते नाटक बघून तेव्हा तुमच्या डोक्याला त्रास झालेला असतो.
0: म्हणजे मला विचाराल आणि ही मालिका झाल्यानंतर विचाराल तर भारतीय नाट्याचा जनक असं भासाला आत्ता या क्षणी तरी म्हणता येईल, जोपर्यंत भासाच्या पूर्वी लिहिली गेलेली नाटकं संस्कृतमधली उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत, तर ते त्याचं वर्णन होऊ शकेल. आणि त्याच्या अभिजात नाट्याचा जन्म. आणि दुसरं असं की त्याच्यावर तसं एक कुठलाही शिक्का मारता येणार नाही, कारण म्हणजे बाईंनी सांगितलं तसं की तो शोकात्म आणि शोक पर्यवसायी अशा प्रकारच्या नाटकांचा लेखक आहेच, त्यात काही शंकाच नाही. तो खूप विचार करायला आपल्याला लावतो हेही खरी गोष्ट आहे, परंतु त्याने शृंगार हाताळला नाहीये का? तर तसं नाहीये, त्याने एक विशिष्ट प्रकारचा शृंगार अभिमारक नाटकामध्येही हाताळलेला आहे. दुसऱ्या एका प्रकारचा विप्रलंभासारखा शृंगार स्वप्नवसुदत्तामध्ये हाताळलेला आहे, तर असा त्याच्यावर काही विशिष्ट शिक्का नाही मारता येणार. त्यांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टी थोड्या थोड्या थोड्या हाताळलेल्या आहेत, परंतु एका कुठल्या तरी विशिष्ट बाजूला तो झोकलाय असं मात्र झालेलं नाही.
2: आणि मनोविश्लेषण त्याचं जे बघतो ना आपण, किंवा मनाचा व्यापार त्यांनी ज्या पद्धतीने बघितलाय
1: खरंच,
2: ते पण फारच विलक्षण वाटलं,
1: ते फारच वेगळं आहे. म्हणजे मला हे भासाचं फार मी कोण कौतुक करणार, पण भासाबद्दलचा हा विशेष मला जाणवतो की कालिदासाच्या नाटकात कुठलीही नायिका त्याची असो ती श्रोणी भारा दलस गमना या प्रकारचीच फक्त शारीर वर्णन असतात, पण वासवदत्ता अशी आहे की जी उदयनाच्या दृष्टीने मरून गेलेली आहे, तरी पण त्याचं तिच्यावर प्रेम आहे. म्हणजे किती अशारीर असं त्याचं वर्णन तो करू शकतो. आणि तिच्या मनाबद्दलच्या आणि भावनांबद्दलच्या गोष्टींमुळे उदयन तिच्यात अडकलाय हे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे.
2: आणि हे खूप, म्हणजे मी श्रोता म्हणून जेव्हा बघते ह्या सगळ्या आपल्या मालिकेकडे, तेव्हा मला हे खूप जाणवतं.

0: की इतका मनाचा विचार, इतके त्याचे बारीक बारीक कंगोरे मानसिक भावनांचे. किंवा आपण बापट सर तुम्हाला 5व्या का 6व्या भागात आपण जे बघितली त्याची पात्र,
1: हो
0: त्याच्यात
1: हो
0: सुद्धा प्रत्येक पात्राला एक स्वतंत्रपणे एक व्यक्तिमत्व
1: हो
0: त्याने बहाल केले.
1: मी
2: म्हणजे दुर्योधनाच्या सुद्धा मना त्याला मन असतं हेच तर कधी आपण विचार केला नसता. त्यांनी तर मन आहे आणि त्याच्या भावना किती अप्रतिम, म्हणजे उरुबंगाल सारख्या छोट्या नाटकात.
1: नाही, तीन दुर्योधन वेगळे दाखवले, म्हणजे एकच माणूस जसा विविध प्रसंगी आपल्याला वेगवेगळा भासू शकतो व्यवहारामध्ये, तो प्रयोग त्यांनी करून दाखवलाय. पंचरात्रातला दुर्योधन वेगळा दाखवलाय, दूतवाक्यातला वेगळा दाखवलाय आणि उरुभंगातला वेगळा दाखवलाय. आणि ती जर सगळी नाटकं महाभारताच्या कथानकाच्या क्रमाने वाचली तर आपल्यावर शेवटचा ठसा बसतो तो उरुभंगातल्याच दुर्योधनाचा, आणि आपल्याला तो फारच उदात्त वाटायला लागतो. हे भाषेचं यश आहे ऍक्च्युली.
0: खरं त्याचा जेव्हा अंत होतो तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतं.
2: वाईट वाटतं. आणि निदान भासाच्या नाटकांबद्दल बोलताना सुयोधन म्हटलं पाहिजे.
1: दुर्योधन नाही म्हणता येणार. हो बरोबर.
0: मला पुढचं एक असं विचारायचंय की भास हा नाटककार आहे. आपण त्याची नाटकं बघितली 13 नाटकं, म्हणजे जे उपलब्ध आहेत ती तरी नाटकं आहेत त्याची. म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यिकांमध्ये तो नाटककार म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि खूपदा आपण आज पण बघतो की जो नाट्य लेखक असतो त्याच्यामध्ये छुपा असा नाट्य दिग्दर्शक पण असतो, तोही लपलेला असतो त्याच्या लेखनामध्ये. तर असा दिग्दर्शक भासाच्या नाट्यकृतीतून प्रकटतो का? परांजपे तुम्हाला काय सांगता येईल?
2: भासाच्या नाट्यकृतीतून तर अगदी निश्चितपणे तुम्हाला सतत दिसू लागतो. तू तर म्हणालीस दिग्दर्शक, मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की भास हा एक स्वतः उत्तम अभिनेता सुद्धा असला पाहिजे.
0: बर.
2: कारण नाटकाचं, कुठल्याही नाटकाचे दोन भाग आहेत. एक त्याची संहिता जी संपूर्णपणे शाब्दिक किंवा वाचिक अशा प्रकारची आहे, वाङ्मय आहे ती. आणि दुसरा त्याचा प्रयोग. जर त्याचा प्रयोग रंगणार नसेल तर कितीही उत्तम संहिता लिहिली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपल्याकडे आजसुद्धा अशी उदाहरणं आहेत की वाचायला उत्तम असलेलं नाटक प्रयोग मात्र त्याचा तितकासा रंगत नाही, इनफॅक्ट काही वेळेला फसतो. भासाच्या नाटकांचा हा विशेष मला दिसतो. आणि जेव्हा शाक्याऱ्यांनी ते केले तेव्हाही हे जाणवत राहिलं होतं त्यांना की ही सगळी नाटकं त्यांचे प्रयोग व्हावेत या उद्देशानेच लिहिली गेलेली आहेत. म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, अगदी कुठल्या पात्रांनी कुठे उभं राहायचं हे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर भास तुम्हाला प्रत्येक गोष्टीची रंगसूचना देत असतो. याचा अर्थ तो अलीकडच्या भाषेत ज्याला रंगकर्मी म्हणतात तसा सुद्धा असला पाहिजे. एकाच वेळेला उत्तम साहित्यिक असलेला आणि त्याच वेळेला उत्तम नाट्य अभिनेता दिग्दर्शक असलेला असा हा माणूस होता.
0: आता अभिनेत्याच्या बाबतीत मला जो जाणवलेला आहे भाग, आपण वसुदेवाचा प्रसंग आपल्या एका भागामध्ये घेतला होता, बालचरितातला, की तो नदी ओलांडून पलीकडे जातोय. आणि त्यावेळेला अगदी म्हणजे किती सोपे संवाद आहेत त्याचं उदाहरण म्हणून आपण तो घेतला होता. प्रवेश त्यातला ते बघताना सुद्धा आमच्या ज्या कलाकारांनी त्याचं वाचन केलं त्याला जाणवलं की ह्या शब्दांमध्ये अभिनय ठासून भरलेला आहे. म्हणजे भास त्या शब्दातूनच ती भूमिका प्रत्यक्ष उतरवतोय, म्हणजे साकारतोय असं जाणवलं.
2: म्हणजे रंगसूचना वेगळ्या द्यायची त्याला गरजही वाटत नाही.
1: म्हणजे आता उदाहरणार्थ तो जो ह्याचा प्रवेश आहे की नाही, स्वप्नवासातला शेवटचा जो प्रवेश आहे, तर त्या ठिकाणी उदयन त्या यवगंधारायणाला विचारतो, ह्या राणीसाहेबांचं अपहरण करावं अशी बुद्धी तुला का झाली, देव्यपणाने नयने का कृता ते बुद्धी. तर तिथे जर कदाचित मुद्रा राक्षसाचा लेखक विशाखदत्त जर असता तर त्यांनी काहीतरी लज्जाम नाटयित्वा अशी काहीतरी सूचना टाकली असती आणि मग पुढचं वाक्य लिहिलं असतं. आणि कदाचित मुद्रा राक्षसाच्या पद्धतीने पाहायचं झालं तर ते लांबलचक वाक्य असलं असतं. पण भास हा फक्त 2-3 शब्दांचं वाक्य लिहितो. तो म्हणतो की कौशांबी मात्रम परिपालयामी इति, माझं लक्ष कौशांबीकडे आहे, यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं मी करीन. मग त्याच्यामध्ये मला राणीसाहेबांचं अपहरण करायला लागलं तरी चालेल, एवढा सगळा आशय फक्त 3 शब्दात मांडलाय. आणि त्याची काय सूचना देणार तो की कसं अभिनय कर, याची सूचना नाही देता येत.
2: 3 शब्द म्हणतोयस तू, मला तर वाटतं की कौशांबी मातरम मधला मातरम हा जो शब्द आहे ना, त्या 2 अक्षरामध्ये सगळं जिंकून जातो.
0: यौगंधराण्याची कर्तव्य कठोरता
2: सगळं त्यात येतं.
0: राजनिष्ठा हे सगळं त्याच्यातून, म्हणजे शब्दातून प्रगटतं.
2: अगदी
0: खरे. एक अगदी महत्वाचा प्रश्न की जो अगदी सगळ्यांच्या मनात पटकन येतो, आपल्याला ती सवय आहे किंवा आपल्याला तसा म्हणजे तौलनिक अभ्यास करायला आवडतं, तर पाश्चात्य रंगभूमी पण प्राचीन काळापासून होती, विकसित होत होती, त्या तुलनेत भासाचं मूल्यमापन कसं करता येईल?
2: मला विचारशील तर माझं पहिलं ह्याला एक आक्षेप असा आहे या प्रश्नाला की

0: कशासाठी पाश्चात्य रंगभूमीची आणि आपली तुलना करायची आपल्या रंगभूमीची, कारण त्यांची संस्कृती वेगळी, त्यांचे एकूण विचार वेगळे, भावना जरी ते त्याच असल्या तरी त्याचा आविष्कार करायची त्यांची पद्धतच वेगळी आहे. पण तरीसुद्धा जर करायचं असेल तर मला असं वाटतं की भास हा नेमका कोणत्या काळातला आहे आपल्याला माहिती नाहीच आहे अर्थात, पण कालिदासाच्या पूर्वीचा आहे हे आपल्याला निश्चित माहित आहे. आणि त्या वेळेला ग्रीसमध्ये ग्रीक ट्रॅजेडी ज्याला म्हणतो आणि त्या अगदी प्रसिद्ध होत्या आपल्याला माहितीये, त्यात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रंगभूमीवर आणल्या जात होत्या. आणि त्याच वेळेला आपल्याकडे भास सुद्धा शोक पर्यवसायी किंवा शोकांतिका किंवा जे काय म्हणायचं असेल तशा संस्कृत ट्रॅजेडीज आपल्याकडे आणत होता हेही मला जाणवतं. आणखीन एक गोष्ट अशी की जरी सुरुवातीला मीच स्वतः म्हटलं की मनोरंजनासाठी लोकांना दुःख नको वाटतं, तरी शेक्सपियरच्या सुद्धा म्हणजे पाश्चात्य नाटकांशी तुलना करायची असेल तर शेक्सपियरची सुद्धा जवळजवळ सगळी नाटकं ही ट्रॅजेडीज आहेत
1: अगदी.
0: आणि ट्रॅजेडीचा तुमच्या मनावर तात्पुरता नाही तर अगदी चिरकालीन असा खोल ठसा उमटतो. आता तूच सांगितलंस त्याप्रमाणे की उरुभंग वाचल्यावर त्यातला दुर्योधन तुम्ही विसरूच शकत नाही का, पण उदयनाला तुम्ही विसरून जाता.
2: हो, हो.
0: उदयन ही काही लक्षात राहण्यासारखी नाही. त्यामुळे पाश्चात्य रंगभूमीच्या तुलनेत सुद्धा मला असं वाटतं की भास हा फार वरच्या दर्जाचा नाटककार होता.
1: आता ह्याच्याच लागून प्रश्न पुढचा असा आहे की जागतिक स्तरावर या भाषाचा अभ्यास कसा केला जातो, केला जातो का, आणि मग केला जात असेल तर त्या अभ्यासाचे विषय काय काय असतात, बापट सर तुम्ही सांगू शकाल?
2: दोन तीन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट, हे नाटक म्हणजे नाटकचक्र सगळं सापडलं त्याला आता सुमारे 100 वर्ष हो. झाली. त्यामुळे त्यातला पहिला टप्पा जो होता तो ती नाटकं संपादित करणं, त्याच्या आणखी पोथ्या कुठे काही मिळत आहेत का ते शोधणं, तशा प्रकारचा शोध जवळजवळ गेली 100 वर्ष चालू आहे. अजूनही तो शोध लोक घेत आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ डॉक्टर अशोक अकलूजकर हे तशा प्रकारचा शोध अजूनही घेत आहेत. आणि त्यांचं काही दिवसांपूर्वीच एक व्याख्यान झालं होतं, त्यात त्यांनी सांगितलं की भासाच्या नाटकाच्या संदर्भातल्या सगळ्या शक्यता अजून संपलेल्या नाहीत, आणखी गोष्टी सापडतील असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर दुसरा एक मग त्याच्यात अभ्यासाची दिशा अशी होती की त्याच्यातले सगळे व्याकरणाचे प्रयोग, त्यात त्यांनी वापरलेली एकूण भाषा, त्यातली सगळी दिसणारी ऐतिहासिक सामाजिक परिस्थिती, त्याच्याशिवाय मग त्या नाटकांची भाषांतर विविध भाषांमध्ये, म्हणजे भासाच्या नाटकांची भाषांतर अनेक भाषांमध्ये झालेली आहेत, भारतीय भाषांमध्ये सुद्धा झालेली आहेत, तर ती एक त्याच्या अभ्यासाची दिशा होती. दुसरा एक प्रकार हा साधारणपणे तुम्हाला असं दिसेल की इसवी सन 1980 नंतर सर्व विषयांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करण्याची एक पद्धत ही रूढ झाली.
1: म्हणजे काय संख्याशास्त्रीय?
2: म्हणजे आता भासानी एकूण केलेले प्रयोग, मग त्यातली समजा वाक्य आहेत, त्यातली कर्मणी वाक्य किती, कर्तरी वाक्य किती, असे काही निकष लावून काही
0: स्टॅटिस्टिकल डेटा,
2: हा, आणि विशेषत स्टॅटिस्टिकल डेटा काढून विशेषत ज्या बाबतीमध्ये काही निर्णयात्मक सांगता येणार नाही, म्हणजे भास हा केव्हा होऊन गेला हे निश्चयपूर्वक आपल्याला सांगता येत नाही, तर मग संख्याशास्त्रीय अभ्यास केला तर मग एक विशिष्ट कवी आहे त्या कवीच्या आणि भासाच्या अमक्या प्रयोगांमध्ये साम्य आढळतं, असं काही करून काही करता येईल का, असा अभ्यास सुद्धा झालेला आहे. आणि एक अलेक्झांड्रा गेअर नावाच्या एक मोठ्या संशोधिका आहेत, त्यांनी असा अभ्यास केला आहे, त्यांनी भासाच्या नाटकांचा क्रम लावून दाखवला आहे. आणि मग त्यांचं म्हणणं असं की त्याचे एकूण 4 गट हे पडतात, आणि मग त्या गटांमध्ये त्यांनी पहिल्यांदा चारुदत्त, स्वप्नवासुदत्त, प्रतिज्ञा असा एक गट केला आहे. त्याच्यानंतर इतर काही अविमारक, पंचरात्र या नाटकांचा एक गट केला आहे. त्याच्यानंतर अभिषेक, दूत घटोत्कच, कर्णभार यांचा एक गट केला आहे. अशी त्यांनी विभागणी केली आहे,
1: म्हणजे ही कालदृष्ट्या विभागणी,
2: हा, ह्या क्रमाने ती नाटकं लिहिली गेली असली पाहिजेत, अशा प्रकारचाही एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास त्याच्यावर झालाय.
0: मला असं वाटतं बरं का की भासावर तुझा जो प्रश्न आहे जागतिक स्तरावर अभ्यास झाला का, तर तसं पाहिलं तर भास हा नवीन तरुण कवी आहे, बालकवीच म्हटला पाहिजे, जेमतेम 100 वर्ष आपल्याला तो माहिती आहे. त्या तुलनेत कालिदास, भवभूती हे कवी हजार दीड हजार वर्ष आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत पहिलं ते सापडल्यावर ते आधी मुळात भासाची नाटकं आहेत का याच्यावरच चर्चा करण्यात एक 15-20 वर्ष गेली. त्याच्यानंतर त्यांची भाषांतर झाली, त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास सुरू झाला. त्यामुळे अजून लोकांपर्यंत पोहोचायला त्याला थोडा अवधी दिला पाहिजे असं मला वाटतं.
2: मध्ये भासाचं अनुकरण करून नाटकं लिहिण्याचाही प्रयत्न झाला, मग त्याच्यावरही चर्चा झाली, तोही एक भाग आहे त्याच्यामध्ये.
0: कबूल आहे, पण म्हणजे मला असं म्हणायचंय की भास हा खरा नव्हे पण उपलब्धीच्या दृष्टीने आपल्याला नवीन असल्यामुळे अजून जागतिक स्तरावर भास फारसा पोचलेला नाही असं मला वाटतं.
1: तरुण संशोधकांसाठी भरपूर वाव आहे,
0: भरपूर वाव आहे. हो,
1: आता पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणालात बापट सर की भाषांतर झालेली आहेत, तर ती उपलब्ध आहेत का?
2: हो, असं आहे की भासाच्यावरचं पहिलं चांगलं मराठी लेखन हे काळकर्ते शिम परांजपे यांनी केलं. त्याच्यानंतर एक किरात नावाचे किंवा किरात या टोपण नावाने लिहिणारे एक लेखक होते, तर त्यांनी भासाच्या सगळ्या नाटकांची भाषांतरं केली, त्यांना एक उत्तमपैकी प्रस्तावनासुद्धा लिहिली आणि ते एक मोठं पुस्तक हे प्रसिद्ध केलं 1936 साली.
1: बर,
2: आज दुर्दैवाने ते आता उपलब्ध नाही आहे आणि त्याची नवीन आवृत्तीसुद्धा निघालेली नाही आहे, परंतु पुण्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध आहे. महाराष्ट्रातही इतरत्र ते उपलब्ध असेल,
1: म्हणजे जर वाचकांना वाचायची इच्छा असेल तर ते आपल्याला उपलब्ध आहे. ग्रंथालयांमध्ये भेट दिल्यावर आपल्याला ते वाचणं शक्य आहे.
2: त्याच्याशिवाय भासाची जी नाटकं शाळा महाविद्यालयांमध्ये नेमली जात होती अभ्यासक्रमामध्ये, त्यांची भाषांतर अनेकांनी केलेली आहेत. ती मराठीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. हिंदीमध्ये तर खूप भाषांतर झालेली आहेत, परंतु संपूर्ण भासनाटक चक्राचं अगदी आजच्या मराठीमध्ये भाषांतर उपलब्ध आहे का असं जर विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ती मात्र उणीव अजून शिल्लक आहे आणि तुम्ही म्हणालात तसं त्या ह्याही बाबतीमध्ये काही काम करायला वाव,
1: हेही करण्याजोगं आहे, म्हणजे काम
0: प्रश्न.
1: अरे वा, आता शेवटचा प्रश्न आहे कारण आपल्याला काळाची मर्यादा आहे. प्रश्न तर हे आणखीन येत राहणार मनात आणि श्रोते हो, मला खात्री आहे की आपली सगळी तज्ज्ञ मंडळी तुमच्या कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी अवश्य संपर्क करून तुमच्या शंका निरसन करून घेऊ शकता. पण आजच्या चर्चेचा समारोप रूपाच्या वेळेला मात्र मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे परांजपेबाई, तुम्हाला विचारायचं आहे की ही नाटकं तुम्ही मगाशी म्हणालात प्रयोगक्षम आहेत, प्रयोगशीलता त्यात आहे, पण मग ह्याचं पुनरुज्जीवन करता येणं शक्य आहे का आणि तसा प्रयत्न कोणी केला आहे असं जाणवतं का?
0: आपल्याला तर माहिती आहे की भासाची नाटकं चाक्याराने केली, इनफॅक्ट आपल्याला तिथेच ती नाटकं सापडली, त्यामुळे तिथे तोपर्यंत तिथे दक्षिणेमध्ये याचे प्रयोग होत होते हे निश्चित. उत्तरेत भासनाटकाचे कुठेही प्रयोग झाल्याचं काहीही संदर्भ नाही. पण तू जो प्रश्न विचारलास की पुनरुज्जीवन, ते माझ्या मते दोन प्रकारचं. आता यांनी जे सांगितलं की भाषांतर, आधुनिक भाषा म्हणा किंवा आधुनिक लोकांना समजेल अशा भाषेमध्ये भाषांतर करणं, हे सुद्धा भासनाटक चक्राचं पुनरुज्जीवनच होईल असं वाटतं. तेव्हा त्या पातळीवर एक काम करता येतं. आणि दुसरं असं की भासाची ही नाटकं प्रयोगक्षम आहेत असं इथे बसून नुसतं बोलणं वेगळं आणि कुणीतरी ती प्रत्यक्षात रंगभूमीवर आणणं वेगळं. त्याची मराठी भाषांतर जर का उपलब्ध आहेत तर त्यांनी मराठी भाषांतर रंगभूमीवर आणावी. मध्यम व्यायोग सारखं नाटक निश्चित आणावं. काही काही लोकांचे आक्षेप आहेत की त्यांची नाटकं छोटी आहेत, मग ठीक आहे, 15 मिनिटाच्या मध्यंतरानंतर 3 एकांकिका एकत्र तुम्हाला आणता येतात, तसाही प्रयोग करता येण्यासारखा आहे. पण कुठून तरी ही सगळी परंपरा आपण पुढे नेली पाहिजे साहित्याच्या पातळीवर किंवा प्रयोगक्षमतेच्या पातळीवर, हे मात्र मला निश्चित वाटतं. आणि नवीन संस्कृतकडे वळणाऱ्या तरुण संशोधकांना या बाबतीत दोन्हीही ठिकाणी काम करायला भरपूर आपली त्यांना अवसर आहे.
1: संशोधकांनाच असं नव्हे तर नाट्यकर्मींना,
0: हो नाट्यकर्मींना सुद्धा आहे, प्रश्नच नाही.
2: किंबहुना ही मालिका करण्याची दिलेली संधी ही सुद्धा आकाशवाणीनी याच्या पुनरुज्जीवनाचा केलेला प्रयत्न आहे असंच म्हणायला लागेल.
0: अगदी खरं.
1: आणि हा आपला प्रयोग नक्की श्रोत्यांना आवडलेला आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून हे नक्की कळतंय की लोकांना खूप उत्सुकता आहे आणि ह्याच्यातूनच कोणीतरी प्रेरणा घेऊन या पद्धतीचं कामही नक्की पुढे चालू ठेवेल अशी आपण आशा नक्कीच करूया. आणि ह्या मालिकेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आज चर्चेमध्येही सहभागी झाल्याबद्दल परांजपेबाई, तुमचं मनःपूर्वक मी धन्यवाद तुम्हाला देते. आणि बापट सर, तुम्ही तर ह्या सगळ्या मालिकेचं लेखन, त्याच्यानंतर शीर्षक गीत आणि एकंदरच हा मोठा विषय अगदी छोट्या छोट्या म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाच्या भागांमध्ये तुम्ही जो 13 भागांमध्ये संपूर्णपणे समाविष्ट केलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.
2: ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आकाशवाणीचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींवर आधारित कार्यक्रम मालिकेचा 13वा आणि समारोपाचा चर्चात्मक भाग आत्ताच आपण ऐकला. आजच्या चर्चेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि तज्ज्ञ डॉक्टर सुचेता परांजपे हे सहभागी झाले होते आणि सूत्रसंचालन केलं होतं निर्मात्या नीलिमा पटवर्धन यांनी.

0: पुन्हा
1: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत. आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डनजवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग पटदीप. मध्यालयगत जपतालामध्ये आहे, द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग पटदीप त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता

चिंता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

झिम झिम रिम झिम पावसाची ऐकना, झिंब ओल्या मनातल्या दाटलेल्या ओल्या खुणा।

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं हे गीत मंदार भाटे यांचं होतं. शशांक पोवार यांचं संगीत आणि चित्रपट नाथा पुरे आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलात आणि तेही सायकलनी यावयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली, असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते 800 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकर वाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप, आमचा असा मुलामुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला.

0: मग तिथं आमची एक फैज लागली
1: बर
0: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 दिवसाच्या आत पूर्ण करायचा.
1: अच्छा.
0: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायक्याला धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
1: 15 दिवसात.
0: 15 दिवसात
1: बर.
0: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 दिवसात मी पूर्ण केलं ते.
1: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
0: 2000 साल होत.
1: अच्छा, 2000 साली गेला.
0: 2000 साल.
1: बरं सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
0: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहीत नाही.
1: बरोबर.
0: परंतु मग आता असं 15 दिवसात जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं आहे, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा त्याला विचारा असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो,
1: बर,
0: तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला.
1: बर.
0: त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं बाबा सुनील सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा इस्लामपूर सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
1: बरं. अच्छा सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार आलं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
0: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
1: बर,
0: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर, दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
1: बरं,
0: तर त्या उद्देश त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
1: बरं सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिला जो प्रवास होता, अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
0: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला, तर मग त्या सुनील रत्न पारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
1: बर.
0: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
1: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान?
0: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं.
1: बरं.
0: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
1: बरं.
0: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो,
1: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्यासोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
0: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
1: बर.
0: तर पहिल्या दिवसाच आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
1: अच्छा. म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा.
0: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे, आणि समजा आम्ही 1 वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही, एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
1: अच्छा.
0: की आता हे आता 5-6 मंडळी येणार सायकलनं.
1: अच्छा. मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
0: सुरुवातीला माझी पहिली 3-4 वर्ष मी एकटाच होतो.
1: बर.
0: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागं माझा उद्देश असा होता की ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा आहे पण त्यांना रस्ता माहित नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
1: अच्छा. सर जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली का?
0: माझं रोजचं सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन 2 वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्या

0: मला सतत सायकलिंग असतेच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही.
1: अच्छा.
0: रोजच्या रोज माझा 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
1: अच्छा.
0: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली.
1: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली.
0: रोजचीच.
1: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
0: आता तसं विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती. त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
1: बर.
0: मग भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा. त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
1: बर.
0: किंवा कोण नको म्हटलं नाही, जा जाऊन ये म्हटले.
1: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे. पण तुम्ही ठीक आहे, एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 जाऊन आलात, तर याच्या मागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
0: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
1: सुदृढ
0: करा हा त्यातला मोठा प्रश्न. पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
1: बरोबर.
0: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश. आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
1: बर.
0: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
1: अच्छा.
0: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
1: बरं. ही कधीची गोष्ट आहे सर?
0: ही साधारणपणे 82 च्या दरम्यानची.
1: बरं. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलने कापलेलं आहे, पार पडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
0: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं, मग त्यांना म्हटलं बाबा जर सायकलचं काम मी तर करणार कोण आहे का. मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटले की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो.
1: म्हणजे जुजबी करून दिलं.
0: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाल्या ते मोठी सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
1: अच्छा.
0: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूरमध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं.
1: अच्छा. हा मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडंबहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
0: त्याला तर आता असं आहे पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
1: बरोबर.
0: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जळायला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं खास खळगे डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. पण आता रस्त्याचं ह्यानं अतिशय सुरेख झालंय, म्हणजे स्टॉपोटॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
1: सर मला इथे विचारायचं आहे जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
0: हो आता फरक पडतो.
1: अच्छा.
0: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो, शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडे होतोच. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या खेपेला.
1: बरं.
0: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
1: बापरे.
0: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
1: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
0: एका दिवसात 140 आणि 147.
1: बापरे. नवलंय पण म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाही आहे.
0: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूरमध्ये आलो परत.
1: बर.
0: आणि विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
1: बर.
0: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो आणि मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपलं स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्याने तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळच्या ह्याच्यात सांगलीत ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
1: बर
0: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटर.
1: अच्छा सर, जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता,
0: कर्नाटक आंध्र प्रदेश,
1: तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
0: नाही, आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं. तर त्याने मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, आम्ही तिकडं कामालाही येतो म्हटले.
1: अच्छा बरोबर.
0: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव, मिरज, कसबेडीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
1: अच्छा.
0: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
1: अच्छा.
0: त्यामुळे मराठीचं तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
1: अच्छा सर, आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे, की आता बालाजी झालं, आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
0: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
1: बर.
0: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
1: अच्छा.
0: अयोध्या, प्रयागराज, काशी
1: अच्छा
0: असा उपक्रम आहे. तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
1: बर.
0: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
1: बर.
0: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
1: बर. अच्छा सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता, की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता?
0: तोच मार्ग,
1: त्याच मार्गाने.
0: तो मार्ग.
1: अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
0: तुम्हाला जरी जायचं झालं तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
0: साधारणपणे तेवढेच होतात.
1: अच्छा बर.
0: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्याने तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल वाहतो, सायकल चालवा आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
1: बर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले, आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या, प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे, पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं. प्राजक्ता पटवर्धन यांचं संगीत, अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठी दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुग्ध झाला, अन मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर

धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरड धान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50% तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड अहिल्यानगर जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर

0: कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून हजारो जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाही 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्या सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिश्नोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. या संदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

0: मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून VPN तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्सबारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आत्ताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासनसेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता गाई म्हशींमध्ये स्तनदाह होतो तर याची विविध कारणं आहेत, तर ही कारणं कोणकोणती आहेत किंवा याचा जो प्रसार होत असतो तर हा कशामुळे होतो आणि आपण यासाठी प्रतिबंध कसा करायला हवा, या सगळ्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील चिकित्सालय निबंधक डॉक्टर कृष्णा इंगोले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आता आपण गाई म्हशींमधील स्तनदाह जो आहे तर हा नेमका स्तनदाह म्हणजे काय?
2: खर तर स्तनदाह किंवा कासदाह आपण जे म्हणतो तर याच्यामध्ये कासेवर जनावरांच्या सूज येते, कास लालसर होऊन दुधामध्ये भौतिक व रासायनिक बदल होत असतात.
1: अच्छा.
2: दुधाचा रंग सुद्धा बदलतो आणि त्यामध्ये गाठी किंवा गुठळे आपल्याला दिसतात आणि काही दिवसानंतर ती कास अशी कठीण बनते, यालाच आपण दगडी सुद्धा म्हणतो.
1: अच्छा.
2: स्तनदाह किंवा कासदाह म्हणजे पशूंना भेडसवणारा सगळ्यात मोठा भयंकर हा आजार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते. या आजारामध्ये प्रामुख्याने दूध कमी होते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा औषध उपचारावरचा खर्च सुद्धा वाढतो. स्तनदाह होण्याची तशी पुष्कळ कारणे आहेत, जसे की विषाणू, बुरशी, जीवाणू यासारखे जंतू या रोगास कारणीभूत असतात. आणि साधारणतः हा आजार म्हशीपेक्षा गायीमध्ये जास्त आपल्याला आढळतो. त्याही मध्ये बघितलं तर आपण गायी ज्या जास्त दूध देतात यांच्यामध्ये हा आजार जास्त दिसतो. देशी गायीच्या तुलनेने संकरित गायीमध्ये आपल्याला हा आजार पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतीनंतर कासदाह अधिक आपल्याला आढळतो. जिथे जनावरांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव मुख्यतः जास्त आपल्याला आढळतो. आणि स्तनदाह या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गाई म्हशींची कास अतिशय कडक होते म्हणून त्याला आपण दगडी सुद्धा असे म्हणतो.
1: अच्छा. आता सर ह्याची जी कारणं आहेत जे स्तनदाहाची आणि जो प्रसार आहे तर हा कसा होतो?
2: सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास साधारणतः अर्धा तास लागतो, पण काही जनावरांमध्ये हा काळ जास्तही असतो. त्याच वेळेस हे जंतू सडाच्या छिद्रातून कासेमध्ये येत असतात.
1: बरं.
2: आणि कासेला ज्या

0: असते आतून जखम करतात किंवा कासधा आपण ज्याला म्हणतो, तर याच्यासाठी जवळजवळ 140 प्रकारचे वेगवेगळे जीवजंतू याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर साधारणतः काय होतं की याच्यामध्ये हे जीवजंतू सडाच्या मार्गातून किंवा रक्तामधून कासेमध्ये पोचतात, आणि ज्या वेळेस हे आतमध्ये पोचतात तर त्यामध्ये नंतर त्याचा आपण त्याला मल्टिप्लिकेशन किंवा त्याचा प्रादुर्भाव म्हणतो हे होत असतो. आणि दूध काढताना आपण जर काशीची काळजी किंवा स्वच्छता व्यवस्थित नाही राखली तर हे जीवजंतू आतमध्ये जातात आणि हा रोगाचा प्रसार होतो. स्तनदाह झालेल्या जनावरांचे दूध भांडे किंवा जो माणूस त्या जनावराची धार काढतो हे जर निरोगी जनावराच्या सडाला लागले तर हा स्तनदाह होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जनावरची जागा जी आहे अस्वच्छ असेल, दलदल असेल किंवा रोगजंतूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन हा कासधा होतो.
1: गोठ्यामध्ये स्वच्छता असणं आवश्यक आहे,
0: खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बंधू एका गायीचं दूध काढलं आणि समजा त्या गायीला स्तनदाह असेल आणि तेच भांडे तेच हात जर दुसऱ्या निरोगी गायीला लावले तर प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळेस काय होतं की आता नवीन पद्धती आणि जास्त जनावर असतील एखाद्याकडं आणि हाताने काढणं शक्य नसतं दूध सगळ्यांचं, तर म्हणून काही मशीन्स वापरतात. तर अशा मशीन ज्या आहेत ज्या बाधित जनावरांना त्याचा वापर झालेला आहे आणि त्याच मशीन आपण चांगल्या जनावराकडे नेल्या आणि त्या कासेला लावलेत त्यांच्या, तर ते जीवजंतू इकडं पसरण्याचं काम करत असतात. आणि समजा तुमच्याकडे स्वच्छता व्यवस्थित नसेल, माशा असतील, डासांचं प्रमाण जास्त असेल, तर हे सुद्धा रोग पसरवण्याचं काम करत असतात.
1: नक्कीच.
0: आणि दुसरं असं की गाय पहिलं किंवा दुसरं व्याध देत असते त्यावेळेस ह्याचं प्रमाण जे आहे अत्यल्प असतं, पण जसं वयस्कर होत जाते तर तसा ह्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. आणि तसं पाहिलं तर विदेशी गायी आणि आपल्या देशी गायी ह्याच्यामध्ये आपण जर कम्पेअर केलं समजा तर देशी गायीमध्ये हा आजार एकदम नगण्य आहे, पण विदेशी गायीमध्ये ह्यांचं प्रमाण जास्त आहे. कारण ज्या देशी गाय आहेत त्यांची रोग प्रतिकार शक्ती जी आहे खूप चांगली आहे.
1: बरोबर आहे.
0: विदेशी गायीचं दूध उत्पादन खूप आहे पण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आपल्या गायीपेक्षा खूप वीक आहे किंवा आपण
1: कमी आहे
0: असं म्हणू शकतो. आणि दूध काढताना दूध पूर्णपणे कासेतून निघणं गरजेचं असतंय. जर समजा काही अंशी जर कासेमध्ये दूध राहिलं तर जंतू जे आतमध्ये काही राहिलेले असते तर त्याची वाढ झपाट्याने होते.
1: बरोबर.
0: कारण दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे जीवजंतूची वाढ ही चांगल्या पद्धतीने आणि झपाट्याने होत असते.
1: आता सर, रोग जीवजंतूपासून स्तन ग्रंथींमध्ये होणारे जे परिणाम आहेत तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: आपण बोललो की साधारणतः 140 प्रकारचे जीवजंतू हे स्तनदाह होण्यासाठी कारणीभूत आहेत, पण हे येतात कसे? तर खरं तर स्तन जे असतं त्या ठिकाणी जखम झाली किंवा रक्तातून हे जीवजंतू कासेमध्ये येत असतात. जर का त्या गायीची रोग प्रतिकार शक्ती जर वीक असेल किंवा कमकुवत असेल तर हे रोग जीवजंतू मोठ्या प्रमाणामध्ये कासेमध्ये वाढतात. आणि दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे रोग जीवजंतूची वाढ हे मोठ्याने होते किंवा फास्ट लवकरात लवकर होते, जास्त लवकर होते. आणि याच्यामुळे काय होतं की रोग जंतूच्या प्रादुर्भावाने कासेमधील उपकला पेशीला सूज येते आणि त्या लाल होऊन आतमध्ये छोट्या छोट्या जखमा होतात. त्याच्यामध्ये नव्या पेशी जलाची वाढ होऊन त्या भागाची जाडी वाढते आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आतील भागात सूज येते. आणि हे सर्व होत असताना शरीरात काही रोग प्रतिबंधक पेशी सुद्धा असतात आणि त्या रोग जंतूंना मारण्याचं काम करत असतात.
1: बरोबर.
0: अशा परिस्थितीमध्ये मृत पेशी साचून त्यांचे रूपांतर पिवळसर पेशी जलात होते, त्यामुळे त्या दुधाचा रंग कधी कधी पिवळसर किंवा रक्त मिश्रित असा होतो. दूध उत्पादक पेशीचे नुकसान झाल्यामुळे त्या भागातील दूध उत्पादन क्षमता कमी होते. पेशी निकामी झाल्यामुळे कासेचा भाग छोटा दिसतो आणि काही दिवसानंतर तो घट्ट असा होतो. याचा अर्थ असा की तिथल्या पेशी ज्या आहेत ज्या दूध उत्पादनाचं काम करतात त्या मृत पावलेल्या असतात याच्यामुळे. आणि जर का त्या पेशी मृत झाल्या तर भविष्यामध्ये ते कधी दूध उत्पादन नाहीत करू शकत. काही जनावरांमध्ये

0: अतिशय जास्त प्रमाणामध्ये काजदा झालेला असेल तर जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते.
1: अच्छा.
0: कारण याच्यामध्ये काय होतं की त्या जीवजंतूच्या विषामुळं रक्तदोष होतो आणि यामध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. अशा अवस्थेमध्ये काशीला खूप सूज येते, वेदना असतात आणि अर्थातच दूध उत्पादन एकदम नगण्य होऊन जाते. गायीच्या सडातून रक्त येते, त्यामुळं गायीचा जो सड आहे किंवा कास आपण जे म्हणतो त्याचा रंग सुद्धा बदलून जातो आणि काळा आणि निळसर आपल्याला ती कास दिसते. रक्ताचा मोठ्या प्रमाणात स्राव झाल्यामुळं त्या रक्ताच्या गुठळ्या व गाठी रक्तवाहिन्यामध्ये अडकतात आणि आसपासच्या भागामध्ये रक्तपुरवठा होत नाही. आणि जर का रक्तपुरवठा नाही झाला तर तिथल्या आसपासच्या ज्या पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात आणि बाधित झालेल्या ज्या पेशी आहेत तो भाग जो आहे तो थंड पडतो आणि आपण त्याला काशेचा गँग्रीन सुद्धा म्हणतो. साधारणतः 2 ते 6 दिवसांमध्ये तो बाधित झालेला भाग गळून पडतो कारण तिथं त्याला पोषक द्रव्ये मिळत नाहीत म्हणून आणि त्या ठिकाणी मोठी जखम होते आणि अशामध्येच गाय दगावण्याची शक्यता जास्त असते. परंतु आपण योग्यरित्या त्याचा उपचार करून घेतला, औषधोपचार व्यवस्थित झाला तर आपण त्या गायीला वाचवू पण शकतो. पण भविष्यामध्ये तो भाग किंवा जो गळून पडलेला भाग जो आहे तिथून दूध मिळण्याची शक्यता काहीच राहत नाही.
1: अच्छा.
0: आणि आपण त्या गाईला भाकड गाई असं सुद्धा म्हणू शकतो कारण दूध उत्पादन होत नाही त्याच्यामध्ये.
1: बरोबर आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव गायींमध्ये आपल्याला दिसून येतो.
0: येस.
1: आणि जास्त बाधित झाल्या तर त्या दगावण्याची पण शक्यता
0: असते.
1: आता सर, कासदाह आणि म्हणजे दुग्ध व्यवसायाचं जे आर्थिक महत्व आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: खर तर शेतकरी दूध उत्पादनासाठी ह्या गायी पाळतात पण काजदा झालं तर शेतकऱ्यांना खूप त्रास भोगावा लागतो.
1: बरोबर आहे.
0: कारण सगळी त्यांची रोजीरोटी जी असते दूध उत्पादनावर असते.
1: नक्कीच.
0: तर
1: आर्थिक गणित बिघडतं
0: त्यांचं आणि दूध उत्पादन कमी झालं की आर्थिक सगळं कंडिशन त्यांची बदलून जाते.
1: हो, हो.
0: तर अशा वेळेस एकतर दूध उत्पादन कमी होतं, कधी कधी जनावर दगावण्याची शक्यता असते आणि काजदा झाल्यावर जे काय मिळणारं दूध आहे मानवास खाण्यास योग्य नसतं. कारण ते जर खाल्लं तर हे रोगजंतू बाधित दूध हे संसर्गजन्य रोग पसरवण्याचं काम करत असतात. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग, ब्रुसेलोसिस नावाचा आजार आहे, विषामुळे झालेले रक्तदोष असतात, अन्न विष बाधा असते, त्यामुळे घशाची खवखव सुद्धा होते, संसर्गजन्य ताप येतो. तर हे आजार मुख्यतः मानवामध्ये दिसून येतात आणि काजदा झालेले जनावर एकतर दूध उत्पादन त्याची क्षमता राहत नाहीये, त्यामुळे बाजारातील मूल्य त्याचं कमी होऊन जातं आणि सड निकामी झाल्यामुळं भविष्यात जे काय दूध आपल्याला मिळणार आहे ते मिळत नाही. त्याचबरोबर खर्चही वाढतो, म्हणजे उपचारांचा औषधाचा खर्च वाढतो. जे मजूर आपण लावतो किंवा संगोपनासाठी जे काय वैरण खाद्य जे लागतं ह्याचं सुद्धा गणित आपलं बिघडून जातं. त्यामुळं सगळ्यांचा विचार करता हा शेतकऱ्यांसाठी घातक हा आजार आहे. तर हा होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येईल याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. बरोबर आहे. आता सर, कासदाहाची जी लक्षणं आहेत तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: साधारणतः सुरुवातीला कासेमध्ये किंवा दूध उत्पादनामध्ये आपल्याला काही बदल दिसून येत नाही. पण हळूहळू जी गाय कासदाह झालेली आहे तिचं दूध उत्पादन हळूहळू कमी होतं.
1: बरं.
0: अशा वेळेस आपण तिला सुप्त अवस्थेमधील कासदाह असे म्हणतो. आणि जर का काजदाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं तर ती कास आपण जर हात लावला तर ती कास गरम लागते आणि दुखतं. त्या ठिकाणी स्तन वगैरे जे आपण त्यांना हात लावला तर ते दुखतात खूप, त्यामुळं गायी तिथं हात नाही लावू देत.
1: बरोबर.
0: आणि काशीला सूज येते.
1: हा हा.
0: आणि आपण त्या गायीचं दूध बघितलं हातावर घेऊन तर त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या गाठी दिसतात, काही प्रमाणात रक्त दिसतं, पिवळसर रंगाचं दूध आपल्याला दिसतं.
1: अच्छा.
0: तर हे बदल आपल्याला आढळून येतात. समजा काही जास्त प्रमाणामध्ये जर काजदा झालेला असेल तर त्या गायीमध्ये संपूर्णतः रक्तच आपल्याला दिसेल आणि अशा जनावरांमध्ये हे विषबाधित रक्त जे आहे तर सगळ्या शरीरामध्ये पसरून जनावर दगावण्याची शक्यता असते.

0: असते आणि याच्यामध्ये ताप येतो, जनावर काही खात नाही, एका जागेला बसून राहील. आणि हृदिक काजदहामध्ये म्हणजे जास्त दिवसाचं जर असेल काजदहा, साधारणतः 1-20 दिवस झाले, 1-2 महिने झाले असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला ताप वगैरे काही नाही दिसणार, पण त्यातून दूध निघत नाही आणि पिवळस रंगाचं पाणी तुम्हाला त्यातून निघताना दिसेल आणि कास हळूहळू बारीक झालेले दिसेल आणि काही दिवसानंतर ती कास दगडासारखी होते, घट्ट होते आणि ती कायमचं दूध उत्पादनासाठी योग्य राहत नाही. आणि याच्यामध्ये जर दुधाचा पीएच जरी आपण बघितला तर साधारणतः याचा पीएच 7.4 पेक्षा जास्त असतो. जास्तीत जास्त वेळा आपण जर ते दूध चाखलं एखादा थेंब तोंडात घेतलं तर खारट लागतं आपल्याला. ह्याच्यावरून सांगू शकतो की ह्या गाईला स्तनजा झालेला
1: आहे. अच्छा, आता सर आपण हे सगळं बघितलं की कारण, लक्षणं आणि काय काय त्रास गाईमध्ये होत असतो, परंतु यासाठी आपण जे रोगप्रतिबंधन करणं आवश्यक आहे तर त्यासाठी कसं म्हणजे पशुवैद्यकाची मदत घ्यायला हवी?
0: खरं तर स्तनदा घातक रोग असल्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: तर हे आपण कसं करू शकतो किंवा हे आपण अंमलात आणणार कसं? तर याच्यासाठी आपला गायीचा गोठा जो आहे तो स्वच्छ असायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे. हे सगळं स्वच्छता आपण ठेवतो त्याच वेळेस साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने जंतुनाशक औषधं तिथं फवारणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल की तिथले जीवजंतू राहणार नाहीत, डास हे जे आहे ह्यांचं प्रमाण कंट्रोलमध्ये येईल. जनावराला आपण पुरेशी जागा देणं गरजेचं आहे, त्यांना खाद्य हवा योग्य रीतीने मिळेल याची दक्षता
1: दाटीवाटीनी बांधायचं
0: असू नये. कारण समजा दाटीवाटीनी जर आपण बांधले तर समजा एकाला तो आजार झालेला असेल तर बाजूला लगेच पसरतो, तर ह्याच्यासाठी सुटसुटीत जागा असावी आणि ती स्वच्छ असावी. दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना सांगावी अशी वाटते की आपण ज्यावेळेस दूध काढतो तर ती कास आहे ना ते कोमट पाण्याने, पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने किंवा आयोडीनच्या द्रावणाने ती धुवून घ्यावी. दूध काढण्या अगोदर आणि नंतर सुद्धा. आणि हे सगळं झाल्यानंतर ती कास स्वच्छ कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे तिथं जीवजंतू कुठला राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस पूर्ण हाताचा उपयोग करणं गरजेचं आहे. कधी कधी आपण अंगठ्याने दूध काढतो तर अंगठ्याने दूध काढल्यामुळं सड जे म्हणतो आपण त्या सडाच्या आतील बाजूला जखमा वगैरे होण्याची शक्यता असते, तर त्या होऊ नयेत म्हणून पूर्ण हाताचा वापर करून दूध काढणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस आपले हात आणि दूध काढणारी जी काही भांडी आहेत हे स्वच्छ असावीत. जितकी आपण स्वच्छता राखणार तितका हा प्रादुर्भाव कमी होईल. दुसरी गोष्ट, दूध ज्यावेळेस आपण काढतो तर ते पूर्ण दूध काढणं गरजेचं आहे. कारण आपण काही अपुरं दूध काढलं, काही काही दूध जर त्या कासेमध्ये राहिलं तर जीवजंतूची वाढ तिथं होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना अजिबात नाही द्यायचं, कारण हे जर आपण दिलं तर वासरू सुद्धा आजारी पडण्याची शक्यता असते. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे आणि त्यांचे दूध जर काढायचंच असेल तर शेवटी काढायचं. समजा ज्या गाईला स्तनजा झालेला आहे आणि ते समजा आपण सुरुवातीला काढलं आणि नंतर चांगल्या गाईकडे आपण जाऊन दूध काढलं तर ते सगळं इन्फेक्शन जे आहेत, जीवजंतू जे आहेत ते पसरण्याचं काम करतात. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांचं दूध शेवटी काढायचं.
1: बरोबर.
0: आणि वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची कॅलिफोर्निया मस्टाटिस टेस्ट म्हणतात तिला, ती जी चाचणी आहे ती चाचणी आपल्याला त्या जनावराला स्तनदाह झाला आहे की नाही याची खात्री देते. नियमित जर ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपल्याला लवकरात लवकर ह्या आजारावर नियंत्रण करता येईल. आणि दूध काढताना सर्वप्रथम कमी वयाच्या गायीपासून ते वयस्कर गायीकडे जायचं, त्यामुळं हा जो आजार पसरणार आहे तो त्या प्रमाणात नाही पसरणार. दूध काढण्यासाठी मशीनचा वापर होत असेल तर त्या मशीनचे कप हे गरम पाण्यात आणि जंतुनाशक द्रावणामध्ये 1 मिनिट भिजत ठेवावेत, कारण त्याच्यावर जे काही जीवजंतू असतील तेही मरतील. त्यामुळं हे जे जीवजंतू आहेत एका गायीपासून दुसऱ्या गायीकडे जाणार नाही.
1: बरोबर आहे. म्हणजे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे,
0: खूप महत्वाचं
1: उपकरणांचं.
0: हा. आणि ज्यावेळेस आपण गायीचं दूध काढतो, गायीचं दूध काढल्यानंतर त्या सडाची छिद्र जे असतात, जे

0: दूध येतं
1: हो
0: ते मिटण्यासाठी साधारणतः 30 मिनिटाचा वेळ लागतो.
1: अच्छा.
0: तर अशा वेळेस आपण काय करायचं की ज्यावेळेस आपण दूध काढून झालं गाईला वैरण किंवा खाद्य द्यायचं,
1: हाँ
0: तर त्यामुळे ती गाई वैरण खाण्यामध्ये गुंग होऊन जाईल आणि ते कधी 30 मिनिटं झालेत आणि तिचे छिद्र कधी मुजून गेले हे काही कळणार नाही. जर समजा आपण तिला काही खायला वगैरे नाही टाकलं,
1: हाँ
0: ती ऑलरेडी छिद्र ओपन आहेत आणि ती गाय बसली तर ते छिद्र त्या प्रेशरनी वजनाने तसेच ओपन राहण्याची शक्यता असते
1: बरं.
0: आणि आसपासची काही जीवजंतू आहेत त्या छिद्रातून आतमध्ये
1: जाऊ
0: काशीमध्ये
1: शकतात.
0: शिरकाव करू शकतात. तर ते होऊ नये म्हणून जनावराला आपण वैरण द्यायची की जेणेकरून ते जनावर उभं राहिलं पाहिजे.
1: हाँ
0: समजा ज्या गाई मोठ्या प्रमाणात दूध देतात, साधारणतः 30, 32, 35 लिटरपर्यंत काही दूध देतात गाई, तर अशा गाईमध्ये 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही.
1: हाँ
0: समजा तुम्ही सकाळ संध्याकाळ दूध काढत असशील आणि त्या गाईचं उत्पादन क्षमता जास्त असेल तर मग ते दूध गळतं अक्षरशः.
1: अच्छा.
0: तर ते होऊ नये म्हणून आपण त्या गाईची 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गाभण जनावर ज्यावेळेस आपण आटवतो त्यावेळेस 7व्या महिन्यात जनावराच्या सडामध्ये प्रतिजैविके औषधे सोडावीत जेणेकरून तेथील जी काही प्रादुर्भाव जीवजंतू असतील ते मरतील. आणि जनावराच्या वजनानुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात जीवनसत्वे खनिज द्रव्ये द्यावीत. याच्यामुळे काय होईल की त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर हा आजार होणार नाही. आणि जे काही आपल्याकडं जनावरं आहेत त्या प्रत्येकाची नोंद किंवा ते जनावर कधी आजारी पडलं होतं का, हा आजार आणि कुठल्या गाईला झालेला होता का, ह्या सगळ्यांची नोंद असणं गरजेचं आहे. ह्या नोंदीमुळं आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि भविष्यात ह्याचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आपल्याला
1: करता
0: करता
1: येते
0: येईल. तर
1: बरोबर.
0: ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच म्हणजे स्तनदाह हा आजार बघायला गेलं तर आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात, परंतु जर आपण योग्य खबरदारी घेतली, म्हणजे गोठ्याची स्वच्छता आहे किंवा निदान लवकर केलं, प्रतिबंध करू
0: प्रतिबंधक
1: शकतो.
0: आपण करू शकतो आणि शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे भविष्यातलं
1: बरोबर आहे.
0: याच्यावर आपण योग्य तो मार्ग काढू शकतो. कारण
1: नक्कीच.
0: समजा गाईचं सड जर निकामा झाला तर ती गाई भविष्यात दूध उत्पादन नाही करू शकणार.
1: बरोबर आहे.
0: तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि
1: हो.
0: शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
1: बरोबर आहे सर. आज आपण इथे आलात आणि या स्तनदाह आणि उपचार पद्धती याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत श्रीधर फडके यांचं. मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आता संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये हॅलो शंका समाधान. आता निरूप घेऊया या कार्यक्रमाचे. सादर करते रोशन जाधव. माझा आवार माझं शिवार शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

ஆகாஷ்வாணி மும்பை. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघुबचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदा ची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

0: ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे, असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरम मध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन

सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

ना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चांती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: शिलिंगा

0: जागी आला
1: आणि त्या गोपाळपुरामध्ये दामू सिंपी नावाचा विठ्ठलाचा भगत राहत असायला.
0: नित्यनियमान सेवा भक्ती करायची, जळण पाटा आणायचा, पोट निर्वाह करायचा
1: आणि नित्यनियमान भगवंताला निवत दाखवून शिना
0: जेवायचा. असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
1: आणि दामू सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
0: म्हणून गुणाय मात काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
1: आपल्या मुलाला सांगायला
0: लवकर.

0: रंगाच्या रावळामध्ये जाऊन धाडलोट करून सिना सीताळ भगवंताला देऊन
1: टिळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरी का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: हाजर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबा

0: रंगा
1: जीव घालायला
0: आणि मूर्तीतून प्रगटून हुंडसेना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
1: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
0: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
1: आपल्या मातजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का
1: देवानं खाल्ला निवद आया
0: देवानं खाल्लाच का देवावर आळ घेतो
1: अरे इकती बारा बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
0: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतो
1: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला होता बोलाहिला
0: म्हणून नामदेवानं माता पित्याला सांगते घेऊन सिना
1: निघून या चाललं मजूर

0: नाही करायला नामदेवांना
1: स्वतः माता पित्याला सांगते घेऊन चिन्हा पांडुरंगाच्या रावणाला घर कोट करण्यासाठी निघून गेला
0: आणि जाऊन पूजा अर्चा करायला गंधाचा टिळाला वाहिला
1: आणि पूजा अर्चा आटपून नेलेला समोर पांडुरंगाच्या ठेवायला
0: आणि हात जोडू लागला होता इन वाहिला
1: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे
0: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मरीन बरे का
1: विचार पडला पांडुरंगाला
0: आणि गरबडीने उठून बाळ हट्या यांचा धरला हट तर मोडणार नाही
1: काल जेवलू त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
0: म्हणून काय करायला भगवंतांवर का
1: नामदेवाच्या भक्तीच्या पायात पांडुरंग उठून परत

0: वाईट वाटू लागला नाम देवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवला आज नाम देवान जीव घातलं बरं का
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बरोबर बरं का
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपेला नाम देवाला
1: आनंदी आनंदाच्या भरा हात बरं का
0: घरवाड्याला

Yalan kan.

Ay, ay, ay.

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दी ल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडात आलात. जग जीवन थोडा, द्रुतख्याल ऐकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ, त्यांना तबला साथ राजेंद्र आंतरकर, संवादिनी अनंत केमकर. राग बिहाग, कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत किमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी
1: नंदू
2: हाँ प्रकाश तू
1: नहीं प्रकाश नहीं
2: प्रकाश नहीं मां
1: नहीं ना आठवत मी श्रावण
2: श्रावण
1: श्रावण विसरलीस
2: अरे हो विसरलेली नाही मी पण चटकन आठवेना लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात ये ना बस
1: अगं तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव असाच चिडायचो मी तुमच्यावर मारायला धावायचो आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकाड सुरू
2: सगळं आत्ता आठवतंय रे पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात
1: साहजिकच आहे म्हणा आता कशाला आठवेल तुला
2: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस थांब मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं तेवढं करून येते
1: त्यापेक्षा तू इथून जा तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस
2: तसं नाही रे
1: गाव गस फसवतेस स्वतःला आणि मला पण
2: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं
1: मग आता मला सरळच सांगायला हवं मला माहीत आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहिती आहे तुला आता काय म्हणायचं आहे यावर
2: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता खरंच अगदी शपथ
1: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलीनं
2: मला नाही माहित मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला मला एवढंच सुचवायचं होतं की
1: तुझा माझा आता काही संबंध नाही तेव्हा तू मला भेटू नकोस बोलू नकोस ओळखसुद्धा दाखवू नकोस हेच ना
2: नाही अगदी हेच असंच नाही
1: मग कसं
2: पूर्वीचं एक ठीक होतं रे पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला
1: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचं की काय तुला
2: बघ मी काहीही बोलायला गेले ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू
1: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते
2: पुन्हा तेच मी जातेच कशी आत
1: बरं जाऊ दे मला काय सांगायचं होतं व्हायचं ते होऊन गेलं लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच ठीक आहे पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री दोघांच्या मधलं आकर्षण प्रेम काही का असेना मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंकाकुशंक काढतील तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते मी काय म्हणतोय आलं ना लक्षात बरोबर आहे ना
2: हां बरोबर आहे तरी देखील
1: मला माहीत आहे तुला काय म्हणायचं ते तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे तू कसलीही काळजी करू नकोस तुला त्रास होईल असा मी कसा वागेन बर तू मजेत आहेस ना
2: हो ना
1: गुड आणि घरची माणसं
2: चांगली आहेत की
1: तुझे मिस्टर
2: ते देखील
1: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीस तर तो बरं मी निघतोच कसा उगाच तुला अडचण नको
2: नाही तसं नाही पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको म्हणूनच जरा
1: अच्छा अच्छा गो ऑन अच्छा अच्छा गो ऑन परत येईन मी कधीतरी सावडीनं अच्छा निघतो ग

0: नंदुताई, एक गंमत सांगतो तुला. सांगू.
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: तसं नव्हे ग. नाही पण म्हणजे त्याचं काय आहे?
2: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही. मी सांगते त्याला.
0: तू गप्प राग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस.
1: तू थांब गाणं गा. सांग काय ते.
0: हा तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट. आज शनिवार, उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग. तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं. सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो. मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले. गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
2: मारुती रायाचा.
1: मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते. कुणाकुणाला तरी पास करणार दो बिचारा.
0: छे, असलं आपण काही करत नाही. आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो. पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना.
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवीत नाही आम्ही मंडळी. म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं.
2: भले शाबास.
0: तर आज दुपारच्या शोला काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये.
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं. म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस?
2: मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीचंच आहे म्हणावं. तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला. बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो. आम्हाला मात्र कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
0: आयडिया, आज बाबाही नाही आईही नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला, चालेल? मग चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल. नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
2: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
1: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
2: काय
1: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली ना तुमची आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय. मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू, काय म्हणतील मला ते?
0: अगं पण ताई, मेक रिक्रिएशन ग. सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको. तू पण अगदी
1: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय 2 सिनेमे पहा की.
0: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
2: आमच्या आईपेक्षा काही कमी नाहीस.
1: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलं आहे. निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला आधी यातना होतात, काही सुचतच नाही.
3: मी आत येऊ शकतो का?
0: हो प्रकाश दादा, हो. अरे ये ना ये, आत ये. तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय. कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणा म्हणून विचारलं.
2: भांडण नाही आणि संभाषणही नाही. आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झाले बघा.
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
1: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा.
2: बघ रागावलीस.
1: रागवू कशाला, मला वाटलं ते बोलले.
0: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको.

0: मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा?
1: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास?
0: अच्छा बाय. हा अरे हो, पण प्रकाश दादा तू आता इकडे कुठे वळलास?
2: अरे सहजच, या पलीकडे माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 मिनिटं भेटून जावं सगळ्यांना.
0: हो आय सी. अच्छा मी निघतो.
2: अच्छा
0: बाय.
3: ताई मी पण निघतेस ग.
1: तू आता कुठे निघालीस?
3: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते.
1: आत्ताच काय नडलंय, संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर.
3: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते.
1: बरं जा. ए पण लवकर ये. हा
3: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
1: प्रकाश.
4: नो श्रावण,
1: प्लीज स्टॉप इट नाउ. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस. आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती झग्यातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
4: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस, तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखा वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो, तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असतं.
1: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
4: याचं कारण तू नंदिनी. तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
1: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
4: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू?
1: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
4: पण यायला जमलं नाही, कुणीतरी सीख नाहीतर.
1: खरंच मिस्टरांना काळवीळ झाली होती त्यावेळी. मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला, छान आहे हा दीपा.
4: नुसती दिसायला नाही, तशी तर ती आहेच, पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळावं आहे. वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला, पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात. खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे. सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो, तर तुझा मूडच दिसला नाही. स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस. बसली असतीस 5 मिनटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
1: मी तुला एकदाच सांगितलं ना, त्यावेळची गोष्ट निराळी होती. आज तू अगदी सहज आला असशील कदाचित, पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट्स आणायची तिला घाई झाली ती उगीच नाही.
4: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
1: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
4: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस, तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला, पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
1: विचार, पण लवकर. हां अनघा येईलच एवढ्यात.
4: तसं काही खाजगी नाही, तुला विचारणार होतो. मिस्टर काय करतात ग तुझे? आपलं सहज होता
1: ना. एवढंच ना, विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला आहेत ते.
4: इंजिनियर क्या ऑफिसर?
1: नाही नाही, ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत.
4: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल. राजा आणि राणी मजा असेल तुमची.
1: तेवढा नाही हा पगार मिळत, पण मिळतो आपला आमच्या पुरता, खाऊन पिऊन सुखी. आणि आम्ही काही दोघंच नसतो, सासूबाई आहेत, मामनजी आहेत, धाकटे 2 दीर शिकतायत.
4: अच्छा, म्हणजे तुझ्या संसाराची अगदी वेटिंग रूमच झाली गे. तरीच
1: तरीच तरीच काय?
4: काही नाही, खरंच काही नाही.
1: उगाच लपू नकोस, काहीतरी नक्की बोलायचंय तुला. बोल बोल ना.
4: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे. तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला. तेव्हा मी तर्क केला होताच, पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं. खोकला झालाय की काय तुला?
1: हां थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना. सासूबाईस मिळाल्या एकटी प्रवासाला जातेस तर जोखीम कशाला हवी अंगावर, म्हणून मोजकेस दोन दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत हा माझ्या सासूबाई. लहानपणी आईची माया मिळाली नाही ना, त्याची आत्ता भरपाई होती.
4: अरे वा, भाग्यवान आहेस, फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
1: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
4: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, आय मीन विशेषतः माझ्याबद्दल. नको, प्लीज शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
1: खरोखरच मला तसं वाटतं.
4: मग मी आता एक सांगितलं, सुचवलं तर ऐकशील
1: काय?
4: इथून जाण्यापूर्वी एकदा तरी तू माझ्याकडे येऊन जावंस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
1: अरे पण कशाला, इथंच तर आपण दोनदा भेटलो बोललो.
4: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं. तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
1: पण मला काय वाटतंय हे सांगितलंय ना मी तुला.
4: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो. त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
1: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
4: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे, आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
1: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते. दुपारचा कधी वेळ मिळाला तर?
4: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना.
1: कसं सांगू तुला, ठीक आहे मी येईन, खरंच येईन.
4: कधी?
1: आजच नाही सांगतायत, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
4: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
1: नको नको, मी एकटीच येईन की.
4: पत्ता माहित आहे ना, आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही. हा पॅराडाईज फ्लॅट नंबर 3. नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव, परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी, नक्की आहे?
1: अरे
4: चल निघतो मी.

0: ಕೋಣ್ ನಂದಿನಿತ್ತು ಏನ ಆದೆ ದೀಪ ಹೇ ಬಂದ್ ಕೋಣ ಅದೇ
1: ಕೋಣ ಯಾ ಯಾ ನಾ ಯಾ ಬಸಾ ಸಾ ನೈ ಸ ಬೈಸ್ ಪಡಾಯ್ಚ ಮಂಜೆ ಉಪಚಾರಾಚೆ ಸಗಳೆ ಬುರ್ಕೆ ಕಾಡೂನ್ ಟಾಕಾಯ್ಚೆ
2: ಬರ ತುಮ್ಹೀ
1: ಆ ನಹೀ ತೂ ತೂ ಮ್ಹಣತೆಸ್ ತಸ
0: ಪರ್ವಾ ತುಜಿ ವಾಟ್ ಪಾಹುನ್ ಥಕಲೋ ಆಮ್ಹೀ ಮ್ಹಂಟ್ಲ ಆತಾ ಕಸ್ಲೀ ಯೇತೇಸ್ ಹವಾ ತರ್ ದೀಪಾಲಾ ವಿಚಾರ ಕಾ ದೀಪ
1: खर तर तू दुपारी यायची होतीस तर सकाळपासून प्रकाशची कोण धांदल उडाली होती त्या दिवशी ऑफिसात एक मीटिंग होती ती पण कॅन्सल केली तुझी येण्याची वेळ टळून गेल्यावर खूप वाईट वाटलं त्याला मला देखील मग करमेना
2: ओह आय एम सॉरी दीपा मला देखील खूप वाईट वाटलं ठरल्याप्रमाणे परवा दुपारी खरंच यायला निघाले होते मी पण त्याचवेळी अनघा आपल्या चार मैत्रिणींना घेऊन आली मग काय त्यांची पार्टी मलाही ओढलं त्यात अगं तुझ्याकडे जायचंय म्हणून सांगितलं ना तरी सोडेनात ए पण प्लीज तुम्ही रागावू नका
0: आज तरी आलीस हे खूपच झालं बरं वाटलं
2: आज यायलाच हवं होतं उद्या निघणार आहे ना मी
0: का ग रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिसनं
2: कालच मिस्टरांचं पत्र आलं होतं सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये
0: अगं हे असं सांगावंच लागतं मला चांगला अनुभव आहे ना तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं पण दीपा माहेरी गेली ना सांगू का ग
1: इश हे काय
0: नाहीतरी नंदीने गेली की तू 2 दिवस गालाचा चंबू करून बसशील आणि मग 2 दिवस सगळा कामधंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढत बसावं लागेल
1: मला नको विचारू नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत
0: हा तर काय सांगत होतो अग काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं पण दीपा माहेरी गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी आता गेल्यावेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली आता सांग लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि धोब्याचे कपडे अगं हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात सगळी गंमतच असते नाही संसाराच्या सुखात

0: खरं तर अजीर्ण व्हायला लागलाय मला. बघ, दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो, भान राहत नाही. अगं दीपा, काही चहा फराळाचं कर, आपलं घर दाखवायला.
1: अरे हो हो, जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला. एवढा वेळ कुठं आहे, परत जायचंय ना लवकर. दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता.
0: आपण बसलो आहोत ना हा ड्रॉइंग हॉल, कसा छान सजवलाय दीपानं. पैशाची आपण फिकीर नाही करत कधी, तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं. हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं. मी म्हणतो घे, आहे तुझ्या नशिबात. आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी, 10,000 रुपयाचा आहे. शिवाय कार्पेट, पडदे, सगळी हाऊस दीपाची.
1: असं का?
0: आणि किचन, स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता. कितीतरी प्रकारचे चमचे, काटे, डिशेस, कटर, पॅन्स, मिक्सर्स, फ्रीज, सगळी हत्यारं वाईनच्या सेवेला हजर. आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी, जेवण करण्याची लॅबोरेटरी, प्रयोगशाळा आहे.
1: असू दे, तुम्हाला संबंध दिवस चुलीशी करायला लागलं ना म्हणजे कळलं असतं.
0: तरी बरं, जेवण करायला बाई आहे.
1: आता बघ, ए नंदिनी, तू चल बघू आत. ही आमची बेडरूम. रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना, त्यावरची छोटी छोटी झाडं आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसतं म्हणून सांगू. प्रकाश फार हौशी आहे ग, कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो. ए हे बघ, नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना, ते भरून ठेवले त्याने, बघ तरी. छान आहेत. आणि हे बघ, हे माझे दागिने. नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत. मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच. ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली आहे, तुला घालून पाहू कशी छान दिसेल नक्कीच.
2: नको नको, ए ए प्लीज.
1: अगं असू दे ना, घालते ग.
2: नको आत्ता, पुन्हा कधीतरी येईन, मुद्दाम मुद्दाम येईन, तेव्हा घाल. ए आता मी निघते. हा
1: वा ग, एवढं फराळाचं कोण संपवणार.
2: तुम्ही आहात की दोघं.
1: हां,
2: मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते, मी निघतेच.
1: ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना.
2: छान छान, चांगलेच आहेत की. ए पण आता मात्र मी निघालेच. हं, घरी अनघा आली असेल.
1: थांब ग, थांब, कुंकू लावते. हां आणि हे बघ, ही साडी घे. हां,
2: कुंकू लावलंच तेवढं पुरे, ही साडी कशाला.
1: अगं आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. नाही म्हणू नकोस, घे ग. अगं घे ना.
2: ए तुझा मान ठेवला, मी साडी घेतली. हां, मला पोचली, पण ती इथंच राहू दे, पुन्हा येईन ना केव्हा तरी, तेव्हा नेईन.
1: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती.
0: नंदिनी अगं घे ना.
2: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन. आता मी निघते. हां
0: अगं थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला.
2: नको, जाईन मी. बरं दीपा, ओके प्रकाश.

0: काय चाललंय नंदिनी?
1: निघायची तयारी. संध्याकाळी 6 ची गाडी आहे ना.
0: म्हणजे तू नक्की जाणार?
1: हो, जायलाच हवं ना.
0: पण मामा मामी तर आले नाहीत अजून.
1: त्यांचा मुक्काम वाढलाय 3-4 दिवस. पण विजय आणि अनिघाच्या कॉलेजला आता सुट्टी आहे ना, तेव्हा मी गेले तरी चालेल.
0: जायलाच हवं का?
1: आता करमत नाही इथं.
0: काल आमच्याकडे तुझ्याशी काही फारसं बोलायला जमलं नाही. तू घाईत शिवाय मूडमध्ये दिसली नाहीस.
1: छेछे, तसं नाही रे. लवकर घरी पोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
0: दीपा कशी वाटली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
1: हो तर.
0: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती. स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललो आहे ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने, पण तू काही बोललीच नाहीस.
1: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
0: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या, दागिने, फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं, प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील.
1: असं कसं? तिच्या भावनेचा, प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारलेली पुन्हा ठेवली.

0: तुला आवडली नाही का ती?
1: खरं तर मी नीट पाहिलीही नाही.
0: कमाल आहे, एवढा परकेपणा कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनीशिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हेवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित फजित वाटलं असेल आणि म्हणून हा कोरडेपणा, हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
1: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलंस बोलायला आणि तुझ्याकडे यायला देखील. त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास. तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या सुखात ती आपलं सुख शोधते आणि तुझं सुख प्रकाश, सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही, त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत, श्रीमंतीत लोळतोय, हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास तेच तुझ्या अहंकारानं वेडेपणानं उघड पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश. मला कळायला लागलं त्यावेळीच तुझं माझं जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो. मी असे नाही गरीब, पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आणि तू, मी सांगते, तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुख तुझ्याकडे खेचून आणलीस तरी ही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही, हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
0: नंदिनी,
2: आत्ताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत. यातील भूमिका आणि सहभागी कलाकार: प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.
3: बलसागर भारत हो, वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तापमानाची नोंद: कमाल तापमान कुलाबा 28, सांताक्रूज 30 अंश सेल्सिअस करण्यात आली. किमान तापमान कुलाबा इथे 25, तसंच सांताक्रूज इथे देखील 25 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 95, सांताक्रूज इथे 93% नोंदली गेली. पावसाची नोंद कुलाबा इथे 34.6 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 54.5 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज: येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री तसंच पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 30, किमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना: संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये मन्नारचा आखात, त्याचप्रमाणे कर्नाटक, गोवा, कोकण किनारपट्टी, उत्तर दक्षिण अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सलील कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरात संदीप खरे यांची ही रचना.

अश्विनी शेंडे यांची रचना आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत सुखदा भावे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकूया श्रीरंग भावे यांच्या स्वरात.

श्रीरंग भावे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजतायत. वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात वसंत जळीत यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग झिंझोटी. मध्यलय गत झपतालात द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांची. ऐकूयात वसंत जळीत यांचं व्हायोलिन वादन राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत वसंत जळीत यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग झिंझोटी. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 12 वाजता आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: बलसागर भारत हो. वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो सुरेश भट श्रीकांत ठाकरे सुरेश वाडकर शोभा गुरटू इत्यादींनी मराठीत गझल प्रकार आणला आणखी रुजवला देखील पण या गझलसाठी आयुष्यभर फक्त गझलचाच ध्यास घेणारा भीमराव पांचाळींची आठवण आपल्याला यायलाच हवी आणि तीच आपण नेमकी करतो भीमराव पांचाळींच्या बद्दल मला वाटतं बरंचसं बोलता येईल
2: भीमराव पांचाळींच्या बद्दल बरंच बोलता येईल आणि भीमराव पांचाळींचं तुम्ही म्हणल्याप्रमाणे तो गझलचा ध्यास घेतलेला
1: ध्यास घेतला प्रश्नच नाही
2: आणि त्यांनी म्हणजे आता मला आठवत आहे की गेल्या एक 15 वर्षामध्ये त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी गझलचे कार्यक्रम तर केलेच पण त्याचबरोबर गझलचा प्रसारही केला लेखनाच्या बाबतीमध्ये सुरेश भटांनी केला त्याप्रमाणे भीमराव पांचाळींनी गावोगावी गझलच्या कार्यशाळा घेतल्या आणि नुकतीच 2 वर्षापूर्वी सुद्धा सोलापुरामध्ये त्यांची कार्यशाळा 2 दिवसाची झालेली होती असा हा झपाटलेला माणूसच आहे गझलनी तर या गझल नवाज भीमरावांचं एक गाणं आपण जे निवडलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी ते म्हणजे वाचिले मी ऐकिले मी ती माणसे गेली कुठे अतिशय सुंदर अशी रचना आहे ती आपण भीमराव पांचाळे यांच्या आवाजात ऐकूया

स्वराप्रधान गायकीचा गौरी शंकर असलेल्या गाना सरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी मराठी भावगीतांच्या संदर्भामध्ये एक असं विधान केलं होतं की भावगीतांच्या अनेक त्यांनी देखील अनेक भावगीतं गायलेली आहेत, भावगीतांच्या नक्षीकामाने मला अतिशय मोहित केलं होतं असं त्या म्हणतात. शास्त्रीय संगीतात ज्या जागा आपल्याला सांगतात त्या समर्थपणे ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला ते स्वर आपल्याला नक्की समजले असतात, तितकंच भावगीतांमधील शब्द देखील आपल्याला समजले असले पाहिजेत. आणि नेमका स्वर हलका कधी करायचा आणखी नेमका तो गंभीर कधी ठेवायचा हे मी भावगीत ज्यावेळी गायले त्यावेळी मला समजलं असं किशोरीताईंनी म्हणलेलं आहे. त्यांनी उदाहरण देताना माणिक वर्मांच्या सावळाचा रंग तुझा या गाण्याचं दिलं होतं. आणखी त्यांनी असं म्हणलं होतं की त्या सावळाचा रंगमधील रंगमधल्या गवर जो एक ठक गाण्याच्या संदर्भामध्ये जर आपण खटका जो आहे तो तसा आहे तसाच यायला पाहिजे, थोडाही कमी येऊन चालत नाही आणखी थोडाही जास्त येऊन चालत नाहीतर रसभंग होतो. तर मला वाटतं किशोरीताई आमोणकरांनी भावगीत

0: संदर्भामध्ये हे एक प्रशस्तीपत्रच दिले असं समजायला काही हरकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने अनेक गायकांनी आपल्या गायकीमधून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यानंतर ऐकूया.
1: यानंतर जी आपण रचना निवडली आहे ती ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजामध्ये आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्यासाठी ज्योत्स्ना हर्डीकरांनी पार्श्वगायन केलेलं आहे. हिंदीतील आक्रोश या नावाचा एक सिनेमा आलेला होता, त्या सिनेमातल्या एका गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला होता. आता जी आपण रचना निवडलेली आहे ती वंदना विटणकर यांची आहे, नयन तुझ्यासाठी आतुरले. ही रचना आपण ऐकूया.

भावगीतांचा हा सगळा प्रवास एकंदरीत आपल्या मराठी कवी परंपरेचाच इतिहास आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. 1923 साली रविकरण मंडळाची स्थापना झाली, त्यावेळी कवी गिरीश स्वपानदेव चौधरी, माधव जुलियन यांच्यासारखे कवी होते. त्याचवेळी स्वपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे या दोघजण जे होते त्यांना आपल्या कविता म्हणून दाखवत असताना त्या कविता गाऊन दाखवण्याची सवय होती. आणि ती त्या अर्थाने जर बघितलं तर पुढे येणाऱ्या सुवर्णकाळाची रविकिरण मंडळ ही एक नांदी होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणखीन एका गोष्टीचा मला इथं उल्लेख केला पाहिजे म्हणजे याही आधीचे थोडेसे जे कवी होते भारत तांबे यांच्या कवितांची गाणी ही खूप नंतरच्या काळामध्ये झाली. सुरुवातीच्या काळामध्ये डोळे हे जुलमी गडे वगैरे जी एन जोशीने केलं होतं, पण ते जे लोकप्रिय झालं ते नंतर म्हणलेलं आशा भोसलेंचंच गाणं लोकप्रिय झालं, त्यामुळं भारत आंबे तसं आपल्याला ऐकायला मिळाले ते खूप उशिरा मिळाले. दुसरी गोष्ट बालकवींची होती, बालकवींच्या देखील फारशा कवितांची गाणी झाली नाहीत. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळा दाटे चोहीगडेसारखं जे गाणं होतं हे गाणं फक्त पाठ्यपुस्तकापुरतंच मर्यादित झालं. नंतर हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांची काही गाणी केली.

0: यात काही प्रश्नच नाही. ह्या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण असं की यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत हे कुसुमाग्रजांचं गाणं आहे.
1: काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, ही यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली रचना आहे कुसुमाग्रजांची, आणि श्रीधर फडके यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत.

यानंतरची जी रचना आपण निवडलेली आहे ती अनिल अरुण यांनी स्वरबद्ध केलेली आहे. अरुण पौडवाल आणि अनिल मोहिले यांनी हृदयनाथांच्या आग्रहामुळं एकत्रितपणाने संगीत द्यायला सुरुवात केली. त्याआधी दोघेही वेगळेवेगळे संगीत देत होते. मगाशी जी रचना आपण ऐकली ज्योत्स्ना हर्डीकरांच्या आवाजातली ती अनिल मोहिलेंनी स्वरबद्ध केलेली होती आणि आता जी रचना आहे ती या दोघांनी मिळून स्वरबद्ध केलेली आहे. अनिल अरुण यांनी कुहू कुहू कुहू घाली साध ही अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया.

0: यानंतर आपण सुरेश भटांचंच आणखीन एक गाणं ऐकणार आहोत. पुलंनी सुरेश भटांच्या रंग माझा वेगळा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं होतं की भट यांच्या कवितेत, सुरेश भटांच्या कवितेमध्ये पंडित आणि अपंडित अशा दोघांनाही हलवण्याची एक जबरदस्त ताकद होती. आणि त्यांच्या कविता वाचताना त्यातील दुःखाच्या अनुभूती ही आस्वादकाला देखील आल्याशिवाय राहत नाही. आणि खरं आहे, ज्या जर रसिकाच्या मनातच जर त्या गाण्यांच्या शब्दार्थाची सहवेदना जर निर्माण झाली नाही तर ते गाणं आपल्याला भिडत नाही. आणखी अशा प्रकाराने सुरेश भटांनी तर मला वाटतं बोळात उर्दू पाया असल्याकारणाने त्यांनी अनेक अशा प्रकारची दुःखार्थक गाणी आपल्यापर्यंत पोचवलेली आहेत. नेमकं सुरेश भट अशा स्वभावाचे नव्हते खरं पाहिलं असतं, पण उर्दूच्या कदाचित सहवासामुळं आहे की काय मला माहीत नाही, पण त्यांनी देखील अशा प्रकारची रचना केली आणि किती समर्पकपणे मराठीत त्यांनी केली याचा आपण बघूया.
1: आता जगा याचे माझे किती क्षण राहिले, ही रचना आपण सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. आणि एक कॅसेट निघालेली आहे सुरेश भटांच्या आवाजामध्ये सुद्धा, ही काही त्यांनी आपल्या कविता गायलेल्या आहेत. सुरेश भटांनी आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेलं होतं कविता गायनामध्ये. कारण मला आठवतं आहे एका साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या कवितेचा कार्यक्रम झालेला होता. संपूर्ण 2 तास त्यांनी अगदी खेळवून ठेवलं होतं लोकांना अंबेजोगाईला. तर आता आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातली ही कविता, आता जगायाचे माझे किती क्षण राहिले.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: बलसागर भारत हो वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आपण ऐकत आहात DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. मध्यरात्रीचे 12:36 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अजय अतुल यांचं, स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

गीतबहारमध्ये यानंतर नाधो महानोर यांची रचना ऐकूया, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट सर्जा.

सर्जा या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाद हो महानोर यांचं गीत पण ऐकलं, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मध्यरात्रीचे 12:47 आणि 12 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातल्या शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीतकार अनिल अरुण. यानंतर गीत बहारमध्ये आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, चित्रपट संसार, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

संसार या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया या कार्यक्रमातल्या शेवटचं गीत. रचना आहे गुरु ठाकूर यांची, स्वर आहे शंकर महादेवन यांचा, चित्रपट अगबाई अरेच्चा.

गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकत होतात शंकर महादेवन यांच्या स्वरात. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 1:01:27 झाली आहेत. प्रसारित करत आहोत.

उत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात अपूर्वा गोखले यांनी गायलेला राग मालगुंजी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत बन में चरावत गैया. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रेन करी डरावा लागे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांची. ऐकूया अपूर्वा गोखले यांचं गायन राग मालगुंजी.

0: आत्ताच आपण ऐकलत अपूर्वा गोखले यांनी गायलेला राग मालगुंजी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 1:30 आपण ऐकू शकाल मालिका विशेष.
1: बलसागर भारत हो, वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 मालिका विशेष अंतर्गत ऐकूयात लावण्य रंग.
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
3: श्रोतेहो नमस्कार. ढंगदार लावण्याच्या बहारदार कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, महाराष्ट्राला डोलायला लावणारी लावणी, मराठी लावणी ही मराठी शाहिरांनी लोकप्रिय केली हे आपण जाणतोच. आणि या शाहिरांमध्ये सोलापूरचे शाहीर रामजोशी होते, होनाजी, प्रभाकर, अनंत फंदी, सगन भाऊ, परशुराम असे अनेक शाहीर होते. विशेषतः पेशवाईच्या काळामध्ये बिनीचे लावणीकार हे शाहीर झाले हेही आपण जाणतोच. नंतरच्या काळात मात्र गंगू हैबतीपासून ते पठ्ठे बापुरावांपर्यंत अनेक शाहिरांनी लावणीची रचना केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मात्र गदी माडगुळकरांनी मराठी लावणी अधिकच समृद्ध केलेली आहे.

ग दि माडगुळकरांची लावणी ही नवा आविष्कार ठाशीवपणानं दाखवणारी आहे. या लावणीमध्ये गेयता आहे, शृंगार आहे, नर्म विनोद आहे आणि याबरोबरच अभिजात काव्यात्म अशी सुभग सुंदरी देखील आहे. श्रोते हो, ग दि माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर, आपण त्यांना गदिमा म्हणून ओळखतो. सांगली जिल्ह्यात शेटफळे इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिगंबर बळवंत माडगुळकर आणि आई बनुताई दिगंबर माडगुळकर. गदिमांचं शिक्षण आटपाडीला झालं, पुढं कुंडल आणि औंध इथं झालं. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. घरच्या परिस्थितीमुळं पुढचं शिक्षण काही त्यांना घेता आलं नाही आणि मग चरितार्थासाठी ते चित्रपट व्यवसायामध्ये आले. त्यांना नक्कल करण्याचा आणि लिखाणाचा खूप छंद होता आणि या छंदाचाच त्यांना पुढं खूप चांगला उपयोग झाला. 1938 साली हंस पिक्चर्स या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटामध्ये ग दि माडगुळकरांनी एक छोटीशी भूमिकाही केली आणि खऱ्या अर्थानं चित्रपट कारकिर्दीचा शुभारंभ केला. गदिमांबद्दल आणखीन बोलण्यापूर्वी त्यांची आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. आले तुफान दर्याला या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली ही अतिशय सुंदर अशी लावणी.

0: श्रोतेहो, गदिमांच्या लावणीशी मराठी रसिकांचा मोठ्या प्रमाणावर परिचय झाला तो त्यांच्या विविध तऱ्हेच्या चित्रपटांमुळं. शाहिरी जीवनावर लावणी प्रधान असा मराठीतला पहिला चित्रपट आला होता तो म्हणजे लोकशाहीर राम जोशी. हा चित्रपट गदिमांनीच पहिल्यांदा लिहिला आणि लावणीचं आणि लावणीकारांचं उपेक्षित जग कसं असतं, त्यांचं जीवन कसं असतं हे पहिल्यांदा रजतपटावर त्यांनी दाखवलं. चित्रपटाच्या आधी रामजोशींच्या जीवनकथेवर त्यांनी नाटक लिहिलं होतं आणि त्याचंच पुढं रूपांतर झालं चित्रपटामध्ये. आणि तसं बघायला गेलं तर या चित्रपटापासूनच लावणी प्रधान चित्रपटांचं एक पर्वच मराठीमध्ये सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. लोकशाहीर रामजोशी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.
1: राधा

आज आपण बोलतोय ग दि माडगुळकरांबद्दल. ग दि माडगुळकर हे साहित्यकार वि स खांडेकर यांचे लेखनिक होते आणि त्यांच्याच पुस्तक संग्रहालयामध्ये म्हणजे वि स खांडेकरांच्या पुस्तक संग्रहालयात त्यांना अनेक पुस्तकं वाचायला मिळाली आणि त्यामुळेच त्यांच्या लिखाणालाही वेग आला. त्यानंतर पुढे नारायण काळे यांच्या हाताखाली देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रासादिक गीतरचनेचा आदर्श गदिमांसमोर होताच पुढे ग दि माडगुळकरांनी भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटातली काही गाणी लिहिली. लोकशाहीर रामजोशी चित्रपटात कथा संवाद आणि गाणी लिहिण्याची आणि एक छोटीशी भूमिका करण्याची ही संधी ग दि माडगुळकरांना मिळाली होती. ग दि माडगुळकरांनीच लिहिलेली आणखीन एक ढंगदार आपण लावणी ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

श्रोतेहो, ग दि माडगुळकरांची गाणी आपण जेव्हा ऐकतो, त्यांच्या वेगवेगळ्या रचना जेव्हा आपण ऐकतो, मग फक्त लावणीच असं नाही, भक्तिगीतं, भावगीतं, बालगीतं, चित्रपटगीतं, ही सगळी गाणी ऐकत असताना त्यांच्या गाण्यांवर, कवितेवरती अनेक संतांचे देखील सखोल संस्कार झाले होते असं आपल्याला जाणवतं. त्या काळामध्ये ग दि माडगुळकर हे मराठी भाषेतले अग्रगण्य साहित्यिकही होते. त्यांनी अनेक समरगीतं लिहिली आहेत, बालगीतं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या गीतरामायणानंतर मराठमोळ्या प्रेक्षकांना अक्षरशः वेडच लावलंय. त्यांच्या गीतरामायणाची सगळीकडेच कीर्ती पसरली आहे. त्या काळात त्यांचे अनेक चित्रपट गाजले होते, विशेषतः पुढचं पाऊल, बाळा जो जोरे, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, संत वाहते कृष्णामाई, अशा अनेक चित्रपटातली त्यांची गाणी गाजली होती. त्यांचीच आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

भर मी तळमळते, रात्री संग मी संग जळते, बायकांचं दुःख बायकांनाच कळते।

ग दि माडगुळकरांनी फक्त मराठी चित्रपटांच्याच कथा लिहिल्या असं नाही, तर तुफान और दिया, दो आंखे बारा आहात, गुंज उठी शहनाई अशा चित्रपटातही त्यांचं लिखाण आहे. भारत सरकारनं 1973 साली त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केल्याचं आपण जाणतोच. आणि यवतमाळला जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षपद देखील ग दि माडगुळकरांना देण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी आणि विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कारांना देखील गदिमांना सन्मानित करण्यात आलं होतं.

रामजोशी चित्रपटाद्वारे गदिमांनी लावणी लोकप्रिय केली हे जरी खरं असलं तरी त्याआधी देखील त्यांनी काही लावण्या लिहिलेल्या होत्या. त्यातल्या काही लावण्या शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर नानिवडेकर अशा शाहिरांनी गायल्या होत्या. त्या काळामध्ये शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या आवाजातली एक लावणी खूप गाजली होती, तू कोण कोणाची राणी, तुझा मुखडा गच चांदा वाणी, मी ग मोठ्याचा ल्योक बघ येऊन झोक. तसं बघायला गेलं तर गदी माडगुळकरांचा त्या क्षेत्रातला त्यावेळचा तो काळ उगवतीचाच काळ होता असं म्हणायला हरकत नाही. उमेदवारीचे दिवस होते, म्हणूनच काही पूर्वसुरींच्या शाहिरांची झाक गदी माडगुळकरांच्या लावण्यांवर आपल्याला दिसते. जुन्या लावणीमध्ये रचनाकारांनी स्वतःचं नाव लावणीमध्ये गुंफण्याची पद्धत होती. रामजोशींनी कविराय असं नाव घेतलं होतं. लावणीच्या शेवटी तो त्याचा उल्लेख तसाच करायचे. उदाहरणार्थ, कविरायानं यापरी नेली रासामधे गो मटी, होरी खेळतो हरी करून राधा नट आपण नटी. शाहीर प्रभाकर आपल्या रचनेच्या शेवटी लिहायचे, प्रभाकराचे छंद दिसन दिस कवना गोडी चढे. अनंतफंदी आपली नाममुद्रा मिरवताना इतरांचा उपहास करताना म्हणतात, अनंतफंदीचे छंद जसे कटिबंध जडण नवी जनानी.

0: काय म्हणला?
1: एक हंसपूर्व महाराज।
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंसपूर्व

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष अंतर्गत आपण ऐकत होतात लावण्य रंग. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचे 2:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत अमृत कलश.

0: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलात आणि तेही सायकलनी यावयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली, असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते
1: 800 किलोमीटर
0: पेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकर वाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप, आमचा असा मुलामुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक पैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायकल धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15
1: 15 दिवसात.
0: बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
1: 2000 होत.
0: अच्छा, 2000 गेला.
1: 2000.
0: बरं. सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहीत नाही.
0: बरोबर.
1: परंतु मग आता असं 15 जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्या वेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो,
0: बर,
1: तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला.
0: बर.
1: त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं, बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, अनंतपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
0: बर. अच्छा. सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चालं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं, बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटलं, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर, दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
0: बर,
1: तर त्या उद्देश, त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
0: बर. सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा

0: आपल्याला किती दिवस लागले आणि पहिलाचा जो प्रवास होता, अगदी नवीन नवीन प्रवास
1: हो,
0: होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
1: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास, तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला, तर मग त्या सुनील रत्न पारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
0: बर.
1: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
0: सर, मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान?
1: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं,
0: बरं
1: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अय वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
0: बरं.
1: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो.
0: म्हणजे विचारत विचारत
1: विचारत.
0: सर, मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्यासोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
1: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
0: बर.
1: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
0: अच्छा, म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा.
1: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे. आणि समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही. एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
0: अच्छा.
1: की आता हे आता 5-6 मंडळी येणार सायकलनं.
0: अच्छा. मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
1: सुरुवातीला माझी पहिली 3-4 वर्ष मी एकटाच होतो.
0: बर.
1: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामाग माझा उद्देश असा होता की ज्यांना ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा पण त्यांना रस्ता माहित नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
0: अच्छा. सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली का?
1: माझं रोजचं सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन 2 वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतंच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेलं नाही.
0: अच्छा.
1: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
0: अच्छा.
1: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली.
0: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली
1: रोजचीच.
0: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
1: आता तसं विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
0: अच्छा.
1: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
0: बरं.
1: व भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा. त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
0: बरं.
1: किंवा कोण नको म्हटलं नाही, जाऊन ये म्हटले.
0: सर, खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
1: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
0: सुदृढ
1: करा हा त्यातला मोठा प्रश्न. पर्यावरण त्यामुळे पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
0: बरोबर.
1: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश. आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
0: बर.
1: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
0: अच्छा.
1: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
0: बरं. ही कधीची गोष्ट आहे सर?
1: ही साधारणपणे 82 च्या दरम्यानची.
0: बरं. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर, आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलने कापलेलं आहे, पार पडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं, मग तिथलं

0: खेड्यातलं असं ते होतं. मग त्यांना म्हटलं, बाबा जर सायकलचं काम इथं करणारं कोण आहे का? मग त्या एका गृहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलंय की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
1: म्हणजे जुजबी करून दिलं.
0: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाले, ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
1: अच्छा.
0: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूर मध्ये गेल्यावर पॅडलचं पूर्ण काम करून दिलं.
1: अच्छा. हा, मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली, हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
0: त्याला तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
1: बरोबर.
0: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जळायला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं, खास खळग्या डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. आता रस्त्याचं ह्यानं अतिशय सुरेख झालंय, म्हणजे स्टॉप टॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
1: सर मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
0: हो, आता फरक पडतो.
1: अच्छा.
0: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडे होतो. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला, पहिल्या दिवशी पहिल्या खेपेला.
1: बरं.
0: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
1: बापरे.
0: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
1: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
0: एका दिवसात 146 आणि 147.
1: बापरे. नवल आहे पण, म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग, म्हणजे जोक नाही आहे.
0: बरं. तसा प्रवास विजा वेळेला परत आलो, विजापूरमध्ये आलो परत.
1: बरं.
0: विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
1: बरं.
0: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो आणि मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपला स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्यांनी तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळेच्या ह्याच्यात सांगलीत, ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
1: बर.
0: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरचं.
1: अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश, म्हणजे जाता
0: कर्नाटक आंध्र प्रदेश,
1: कर्नाटक आंध्र प्रदेश, तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
0: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं, म्हणजे
1: अच्छा
0: की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, आम्ही तिकडे कामाला येतो म्हटले.
1: अच्छा. बरोबर.
0: मग त्यांनी मला ही आपल्या इकडची तासगाव, मिरज, कसबेडीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
1: अच्छा.
0: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
1: अच्छा.
0: त्यामुळे मराठीचं तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
1: अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं, बघा आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
0: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
1: बर.
0: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
1: अच्छा.
0: अयोध्या, प्रयागराज, काशी
1: अच्छा
0: असा उपक्रम आहे. तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
1: बर.
0: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
1: बर.
0: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
1: बर. अच्छा. सर आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता?
0: तोच मार्ग,
1: त्याच मार्गाने.

0: दिवसात मी सक्षम राहा.
1: बरं सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलं आहे की मला अयोध्या प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

विसरूनी जा, काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2:25 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार.

गजेंद्र अहिरे यांची ही रचना, संगीतकार आनंद मोडक, चित्रपट मायबाप। यानंतर गीतबहारमध्ये आपण ऐकणार आहात निवडुंग या चित्रपटातले हे गीत।

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात निवडुंग या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर गीतबहारमध्ये आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. चित्रपट अरे संसार संसार, संगीतकार अनिल अरुण.

अरे संसारा संसारा या चित्रपटातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत आपण ऐकलं. स्वर पुन्हा एकदा अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. रचना होती विठ्ठल वाघ यांची. मध्यरात्रीचे 2:49 झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.

0: नाधो महानोर यांची रचना आपण ऐकत होतात, आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात. जैत रे जैत या सिनेमातलं हे गीत होतं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर गीतबहार या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. रचना पुन्हा एकदा नाधो महानोर यांची. चित्रपट मुक्ता. स्वर आहे जयश्री शिवराम यांचा. संगीतकार आनंद मोडक.
1: सृष्टीला

नाधो महानोर यांची रचना जयश्री शिवराम यांच्या स्वरात आपण ऐकली. मुक्ता या चित्रपटातलं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटेचे 3 वाजलेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

श्रोत्यो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे.

0: यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस तू दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाही आहे. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हल्का, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण ह्या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
0: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्यनियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे.

0: वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले 6 रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज 1 चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी फळ आणि भाज्या यांचं सेवन करणं किती गरजेचं आहे?
0: या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमीहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेले आहेत. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजिराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मुळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मुळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर
1: डॉक्टर. बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकंसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो, पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल

0: हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येतात, डॉक्टर फोन घेऊया आपण.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार,
2: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे, तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार, लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
3: जे छोटे मुलं असतात आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गायचं किंवा होलसेल फ्रेझर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. देशी गायीचं दूध आहे ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पालाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार.
4: अनिल नाईक बोलतोय, माझा प्रश्न आहे, आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी कमी घेतो, पाणी किती द्यायला पाहिजे आपण.
0: पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या 1 ते 2 लिटर पाणी प्यायला जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी 1-2 लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1 ते 1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते.

असते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी.

0: हां, पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं. त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण माझ्या मते शरीरात लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी, जो पोटातला अग्नी आहे, तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्त्व दिलं आहे. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्त्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञगर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललं आहे. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालं आहे आणि संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीचं पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे, पचलं आहे हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत. जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार,
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा.
2: कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं.
0: मध चालू शकतो, मधाचं पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे. मध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
3: नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढीकरताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढीकरताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 वाजताची असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील, पण या मुला

0: करताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम, म्हणजेच अध्यसन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यसन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो, आधीचं ऍसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो, ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी, म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो, ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष, म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं, पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलं आहे, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा OCD जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन, परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी 0 कार्ब डायटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका, तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलं आहे. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बलसागर भारत हो, वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, पहाटेचे 3:31 आणि 31 सेकंद झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

संत भानुदास यांचं अभंग आपण ऐकलत अजित कडकडे यांच्या स्वरात. यानंतर मिश्र संगीतामधलं शेवटचं गीत ऐकूया. रचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

0: याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुकर धुमाळ यांनी शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी प्रसारित करत आहोत. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया मधुकर धुमाळ यांचं शहनाई वादन, राग गुजरी तोडी.

आत्ताच आपण ऐकलं मधुकर धुमाळ यांचं शहनाई वादन, राग होता गुजरी तोडी. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया धनश्री घैसास यांनी गायलेला राग जौनपुरी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत बाजे झनन पायलिया. द्रुतबंदिश देखील 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत छुम छननन बिछुआ बाजे मोरी. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुधांशू घारपुरे यांची. ऐकूया धनश्री घैसास यांचं गायन राग जौनपुरी.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत धनश्री घैसास यांनी गायलेला राग जौनपुरी. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बलसागर भारत हो, वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 5 वाजलेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. संगीतकार

अष्टविनायक या चित्रपटातल्या मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरात. यानंतर आपण ऐकणार आहात धाकटी सून या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार सुधीर फडके, स्वर आहे उत्तरा केळकर, सुधीर फडके आणि सहकारी यांचा.

पहाटेचे 5:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.